0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा। कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत, अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा। आपल्याला नक्कीच फायदा होईल। कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं। सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो। हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते। लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात। आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते। मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं। नकारात्मक विचार नाहीसे होतात। कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे। जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा। त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा। तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम। अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या। मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या। आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा. थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत

घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया संत कान्होपात्रा यांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो ऐकूया ग दी माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353530।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज सोमवार, अधिक ज्येष्ठ अमावास्या आणि त्यानंतर निज ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा, अर्थात 15 जून 2026।

आज सकाळी 8:24 अमावस्या आहे. अधिक ज्येष्ठ मास समाप्ती आज होत आहे. बापूळसर खुर्द तालुका शिरूर जिल्हा पुणे इथे आज श्री भैरवनाथ यात्रा आहे.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. श्रीमद भगवद्गीतेत भगवंतांनी कर्मयोगाचं महत्व सांगताना सात्विक कर्ता म्हणजे कर्मयोगी असं म्हटलंय. त्याविषयी त्यांनी सात्विक कर्त्याचं लक्षण सांगितलं आहे. ते लक्षण असं, मुक्त संगो नहंवादी धृत्युत्साह समन्विता सिद्ध सिद्ध्योर निर्विकार कर्ता सात्विक उद्यते. आसक्तिरहित अनहंकारी धैर्य आणि उत्साह यांनी संपन्न आणि सिद्धी तसंच असिद्धी यापैकी काहीही झालं तरी ज्याच्या मनात अनुकूल किंवा प्रतिकूल विकार उत्पन्न होत नाही तो सात्विक कर्ता. धृती म्हणजे चिकाटी आणि उत्साह हे दोन गुण ज्याच्या स्वभावात आहेत म्हणजे स्वभाव सिद्ध आहेत त्याच्या हातून कर्म हे घडतच राहणार. कर्म हे या दोन गुणांचं अपरिहार्य असं कार्य आहे. हे गुण जन्मसिद्ध असले तर उत्तरकालीन योग्य संस्कारांनी वृद्धिंगत होतात आणि म्हणून साक्षात्कार अवस्थेतही म्हणजे मुक्त स्थितीतही सतत कर्माच्या स्वरूपात प्रकट होत राहतात. चित्तशुद्धीकरता धर्माचरणाची नितांत आवश्यकता शास्त्रांनी सांगितली आहे. त्यामुळे संस्कारांच्या योगाने धृती आणि उत्साह अधिक कार्यप्रवण होतात. चित्तशुद्धी होत असताना निष्काम कर्म कर्तव्य म्हणून पार पाडावंच लागतं. या स्थितीत सत्कर्म हेच उद्दिष्ट बनतं म्हणजे त्याला साध्य मूल्य येतं. ते फलाचं साधन म्हणून काही स्वीकारलेलं नसतं. कलेला ज्याप्रमाणे साध्य मूल्य असतं तसंच सत्कर्माचं असतं. यालाच चार पुरुषार्थांमधला धर्म पुरुषार्थ असं म्हटलंय.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया चारुशीला गुप्ते यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, 15 जून. मी फक्त एका नामातच आहे. मनुष्य कितीही मोठा असला, उत्तम पुराण आणि प्रवचन सांगणारा जरी असला, तरी तो जर नामात राहत नसेल किंवा त्याच्या संगतीत परमेश्वराचं प्रेम लागत नसेल, तर तो कदापिही संत म्हणून समजला जाणार नाही. संतांचे नातेवाईक संत असतातच असं नव्हे. आपण नोकरी केली तर आपला मुलगा नोकरी करीलच असं काही नाही. तसंच जो भगवंताचा आहे त्याचा मुलगा भगवंताचा असेलच असं नाही. संत जरी झाला तरी त्याने 4 माणसांसारखंच वागावं. काहीतरी वागणं हे संताचं वागणं नव्हे. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण होय. कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचं कारणच उरत नाही. साधूच्या अंतःकरणामध्ये भयाचा संकल्प नसल्यामुळे वाघ, सिंह, साप त्याला त्रास देत नाहीत. अगदी जंगली वाघाकडे देखील निर्भयतेने नजरानजर केली तर तो अंगावर येत नाही. शिवाय साधूच्या शुद्ध अंतःकरणाचाही त्याच्यावर परिणाम होतो. अशा रीतीने संतांच्या अंतःकरणाची प्राणीमात्रांना सुद्धा जाणीव असते. अशा संतांचा सहवास मिळणं ही फार भाग्याची गोष्ट आहे. परमेश्वराचं प्रेम लागणं किंवा सतत मुखात नाम येणं हेच संतांच्या संगतीत राहून साधायचं असतं. संतांची अखंड संगत नामानेच ठेवता येईल. जिथे नाम आहे तिथे संतांचा सहवास आहे. तुकाराम महाराजांसारखे संतसुद्धा देवापाशी मागताना तुझा विसर न पडावा हेच मागतात. तसंच रामदास स्वामी देवाला म्हणतात, तुझा योग म्हणजे तुझा सहवास मला नित्य घडू दे. योग असणं म्हणजे दुसरं काही नसून मन जेव्हा अनुसंधानापासून अलिप्त होऊन इतर विचारात भटकतं तेव्हा त्याला आवरून परत अनुसंधानात लावणं हीच योगशक्ती. हुकूम कितीही कडक असे नका, परंतु त्याच्या खाली जर सही नसेल तर त्या हुकुमाला महत्व नाही. साहेबाच्या सहीच्या कागदाला महत्व आहे. नाम हे सर्व साधनात सहीसारखं आहे. एका मुलाला अत्यंत राग येत असे. रागाच्या भरात तो आपलं डोकं आपटून घेई. त्याला मी सांगितलं, रोज स्नान झाल्यावर आपल्या पोटावर गंधाने रामनाम लिहून ठेव आणि ज्या ज्या वेळी राग येईल त्या त्या वेळी त्या नामाकडे पहा. आणि त्या प्रयोगाने त्या मुलाचा राग आपोआप शांत झाला. खरोखर नामात किती प्रचंड शक्ती आहे अनुभव घेऊनच पहा. मी आजपर्यंत सर्वांना नामच सांगत आलो आहे. मी इथे नाही, मी तिथे नाही, मी गेलो नाही, मी जात नाही, मी फक्त नामातच आहे. ज्याच्या जवळ भगवंताचं नाम आहे त्याच्या मागे पुढे मी आहेच. तुम्ही भगवंताचं नाम घ्यावं या पलीकडे, सत्य सांगतो, मला कसलीही अपेक्षा नाही. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: ऐकूया प्रभू सोमनाथा हे जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार प्रभाकर जोग. स्वर आशा भोसले.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत चंद्रशेखर कामेरकर आणि स्वर आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांनी चिंतोपंत टोळांकडे भेदक नजरेने पाहिल्यावर चिंतोपंत सर्द झाले होते, त्यांना आपली चूक लक्षात आली होती आणि स्वामींच्या समोरून सटकायचं कसं याचा विचार ते करत होते। चिंतोपंत टोळ स्वामींच्या समोरून मान खाली घालून निघून गेले। घरी गेल्यावर सुद्धा त्यांच्या मनात एकच विचार घुमत होता की स्वामींनी आपल्या मनातले सर्व भाव ज्या अर्थी ओळखले त्या अर्थी हे स्वामी कोणी भणंग बैरागी वगैरे नसून सिद्ध पुरुष असावेत। त्यांना आपण कधीच नमस्कार केला नाही की जेवणाखाण्याची वास्तपुस्तक केली नाही। म्हणून चिंतोपंतांनी ठरवलं की उदयिक देवळात गेल्यावर सर्व चौकशी करायची। म्हणून दुसऱ्या दिवशी चिंतोपंत टोळ जेव्हा देवळात शिरले तेव्हा स्वामींनी त्यांना खुणेनी जवळ बोलावलं आणि म्हटलं, माझ्या जेवण्याची चिंता अजिबात करू नका। आजपासून मी ठरवलं आहे की देवळात राहायच्या ऐवजी आता तुमच्याच घरात राहायचं। असं म्हणून स्वामी चिंतोपंतांच्या घरी खरोखरच गेले। चिंतोपंतांना दुसरीच काळजी लागली, आपल्या पंक्तीला आता रोज हे बसणार, परंतु आत्तापर्यंत कुठल्या जातींमध्ये स्वामी मांडीला मांडी लावून बसले असतील कोणास ठाऊक। आपण त्यांच्या पंक्तीला न बसता प्रथम त्यांचं भोजनाचं ताट मांडायचं, त्यांचं जेवण झालं की ती जागा शेणाने सारवायची, त्यावर गोमूत्र शिंपडायचं आणि जागा पवित्र करून घ्यायची आणि मगच आपण भोजन घ्यायचं। असं मनाशी ठरवून चिंतोपंत टोळांनी स्वामींचं ताट मांडलं, इतरही काही पानं मांडली। स्वामींनी अंतर्ज्ञानाने चिंतोपंतांच्या मनातले विचार ओळखले। चिंतोपंतांनी स्वामींना विनंती केली की स्वामी जेवायला बसा। तेव्हा स्वामी उठले आणि भोजनाला बसायच्या ऐवजी घराबाहेर पडले। चिंतोपंतांनी धावत जाऊन स्वामींना विनंती केली की स्वामी जेवायला बसा। तेव्हा स्वामी चिंतोपंतांना म्हणाले, आम्ही देहाने आणि मनाने अशुद्ध आहोत, तुमच्या पंक्तीला मी बसणं योग्य नाही, तुम्ही शुद्ध आहात, तुम्ही जेवून घ्या। तुमच्यासारख्या श्रेष्ठ कुळातल्या व्यक्तीबरोबर बसणं योग्य होणार नाही। चिंतोपंतांच्या लक्षात आलं, त्यांनी स्वामींची क्षमा मागितली, पाया पडले, शरण गेले आणि स्वामींनी उदार अंतःकरणाने त्यांना क्षमा केली। त्या क्षणी चिंतोपंतांच्या हृदयाचा काया पालट झाला, ते स्वामींचे निष्ठावंत उपासक झाले, स्वामींच्या जवळ राहिले। स्वामींनी आपल्या अस्तित्वाने त्यांचा काया पालट करून टाकला। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, नामाची गोडी एकदा का लागली की प्रापंचिक सुखाची गोडी हळूहळू कमी होऊ लागते। प्रपंचाची आसक्ती एकदा का संपली की भगवंताशी आपला सुखसंवाद सुरू होतो। सत्संगात राहिलं की त्या भक्तिमार्गाची नीट ओळख होते, पावलं स्थिर पडू लागतात। तुम्हाला मी एक सत्य सांगतो की भगवंत प्राप्ती ही कष्टसाध्य नाही, तर ती अत्यंत सोपी प्रक्रिया आहे। फक्त निष्ठा, प्रेम आणि अर्पण भाव साधकाला परमेश्वराच्या दरवाजापर्यंत घेऊन जातो। गोंदवलेकर महाराज म्हणतात ते सत्य आहे, मनाने होऊन जावे भगवंताचे, त्याने खास केले सार्थक जन्माचे।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय 30 श्री गणेशाय नमः। नारायण ऋषि नारदांना सांगू लागले, नारदा, चित्रगुप्ताने यमाला त्या कद्रूची गतजन्मातली सर्व पापे सांगितली। यम क्रुद्ध झाला, त्याने त्या जीवात्म्याला पिशाच्च योनीत चिरकाल दुःख भोगण्याची आणि नंतर वानर म्हणून जन्म घेऊन हालात दिवस कंठण्याची शिक्षा दिली। दूतांनी त्याला लगेच घोर यातनामय अशा प्रेत योनीत ढकललं। तिथे तो भूक, तहान, उष्णता, थंडी आदी तीव्र संवेगांनी फारच क्लेश भोगत राहिला। त्यानंतर त्याला वानराचा जन्म मिळाला। कालंजर पर्वतावर एक सरोवर आहे, तिथे तो राहिला। ते सरोवर पापनाशक आहे। दैत्यांच्या भयाने पूर्वी देवांनी तिथे आश्रय घेतला होता। तिथे मृगतीर्थ नामक कुंड आहे, तो वानर तिथे राहू लागला। रामावतारात रामाने वानरांना असा वर दिला होता की त्यांना गर्द झाडी, अन्न म्हणून फळं आणि पाणी ह्या गोष्टी कधीही कमी पडणार नाहीत। त्या वरामुळेच त्या वानररूपी कद्रू विप्राला तिथे राहायला मिळालं। केरळ देशात असताना त्या ब्राह्मणाने चित्रकुंडल नावाच्या एका धनिक व्यापाऱ्याच्या घरी चाललेलं अधिक मासाचं व्रत पाहिलं होतं आणि दक्षिणा मिळण्याच्या आशेने वाहवा करून त्या व्रताची खूप प्रशंसा केली होती। पुरुषोत्तमाची पूजा पाहिली होती, देवाला वंदन केलं होतं, त्याचं एवढंच पुण्य झालं होतं। तेवढ्याने त्याला वनराई, फळे, पाणी आदी सुखे मिळून त्याचा वानरजन्म थोडा तरी सुसह्य झाला होता। पण त्याच्या तोंडात व्रण झालेले असल्यामुळे त्याला फळे खाता येईनात, त्यातच तो दुबळा झाला। एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारताना तो खाली पडला, त्याचे दात पडले, अंग ठेचाळलं। तेवढ्यात योगायोगाने अधिक मास आला। तेव्हा घटना अशी घडली की पाणी पिण्यासाठी तो मृगतीर्थापाशी गेला होता, पण त्यात त्याला उतरता येईना। मग तो कसा बसा झाडावर चढला, तिथून तो खाली पडला, तो त्या कुंडात, तो त्या थोडंसं पाणी असलेल्या कुंडात पडलेलाच राहिला। त्याला 4 दिवस स्नान घडलं, उपवास तर महिनाभर घडला। 5व्या दिवशी तो कासावीस होऊन मरण पावला। तेव्हा त्याचा जीवात्मा मुक्त होऊन दिव्य विमानाने अधिक मासात गोलोकात पोहोचला। ती घटना पुढील अध्यायात सांगतात। ओम नमो भगवते वासुदेवाय।

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 30वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, या अधिक मासात संपूर्ण शाकाहारी रहावे व महिन्याच्या शेवटी सुयोग्य व्यक्तीला शाकाहारी पदार्थ दान द्यावेत. ओम श्री विष्णवे नमः. अधिक मास पोथी अध्याय 31वा. श्री गणेशाय नमः. तो वानर दिव्य मानव झाला, त्यातही त्याला पीतांबर, उत्तरीय, मुकुट आदि प्राप्त झालं. देवदूत सुशील आणि पुण्यशील हे त्याला विमानात आरूढ होण्यासाठी आदराने विनंती करू लागले. तो थक्क झाला. आपली एवढी पापे असूनही ही गती कशी मिळाली याचे त्याला आश्चर्य वाटले. तेव्हा दूतांनी त्याला सांगितले की तू पुरुषोत्तम मासात उपाशी राहिलास, पाण्यात पडून राहिल्याने स्नान घडले आणि पश्चात्तापाने शुद्ध झालास, मागच्या जन्मात तू पुरुषोत्तमाची पूजा पाहिलीस, वंदन केलेस, अधिक मास व्रताची प्रशंसा केलीस, या सर्व पुण्यकर्माने तुझी पापे नष्ट झाली आहेत आणि तुला सद्गती प्राप्त झाली आहे. कद्रु विप्र दिव्य देहधारी झाला होता. त्याने कालंजर पर्वताला, त्या वनाला, मृगतीर्थाला भावभक्तीने नमस्कार केला आणि विमानात आरूढ होऊन तो देवगणांनी स्तविला गेला, स्वर्गात गेला आणि नंतर अत्यानंदमय अशा गोलोकात गेला. नारायणाने अशा कथा नारदांना सांगितल्या आणि नारदांचं खूप समाधान झालं. ते पुरुषोत्तमाचं स्मरण करीत सत्यलोकाप्रत गेले. नैमिषारण्यात सूत हे शौनकादिकांना याप्रमाणे कथा सांगत होते. ते पुढे म्हणाले, पुरुषोत्तम मासामध्ये केलेल्या अल्पस्वल्प सेवेचं फळ फार मोठं मिळतं. या महिन्यात पुरुषोत्तम हरी फार लवकर प्रसन्न होतो. सर्व प्रकारचे ऐहिक आणि स्वर्गातील दिव्य भोग भोगून भगवंताचा तो भक्त मोक्ष पावतो आणि नित्य गोलोकात श्रीकृष्णासन्निध निवास करतो. ओम नमो भगवते वासुदेवाय.

एव श्री पुरुषोत्तममासि रुग्णावस्थेत अज्ञानेसी उत्तम तप घडले जे तेची सफल झाले समस्त तुवा अनुभविले हे सांप्रत व्याजे ही केलेले अधिकमासात सफल होते तुझ ऐसे मग जाणुनी मास प्रभावासी यथाविधि भक्ति भावेसी सत्कर्म करिता अधिकमासी काय फळासी वानावे अरे त्वा जैसा साधिला स्वार्थ ऐसा साधाया कोण।

लिहिले न्यून अथवा अधिक झाले तरी तेने च क्षमिले पाहिजे। अधिक मास महात्म्य संस्कृत तयाचे झाले हे प्राकृत।

प्रभाव समस्त वर्णिला चोविसा व्यात अति निर्मळ अनेक विध दानांचे फळ आणि मेना व्रत कथा सोज्वळ सविस्तर कथियेली पुढे पंचवीसाव्या

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण अखेरचा 31वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, या महिन्यात परद्रोह, परनिंदा, हिंसा, अभक्षभक्षण, क्रोध, कपट मुळीच करू नये, अपशब्द बोलू नये. या अधिक मासाच्या शेवटी आपण यथाशक्ती विप्राला यथायोग्य दान द्यावे. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

अधिक मास पोथीचा आजचा भाग श्री एकनाथ बाबू जोशी मुक्काम पोस्ट वेताळ बांबर्डे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांनी आपले वडील स्वर्गीय श्री बाबू विष्णू जोशी तसंच आई स्वर्गीय श्रीमती नीला बाबू जोशी यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केला.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्ती रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भक्ती सुधा ऐकण्यासाठी तसंच भक्ती सुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
0: श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। प्रस्तुती भक्ती सुधा।

समर्थ। आपण दासबोधाचा चौथा दशक पाहतो आहोत, नवविधा भजन चालू आहे। आज समास आठवा घ्यायचा आहे, सख्य भक्ती। आपण आत्मनिवेदनाच्या जवळजवळ चाललेलो आहोत। सख्य भक्ती साधकाने भगवंताशी नातं जोडायचं आहे, सख्य जोडायचं आहे, त्यासाठी त्यांनी काय काय करायला पाहिजे हे समर्थाने विस्तृतपणाने सांगितलंय। ते आपण बारकाईनं समजून घेतलं पाहिजे की आपण नेमकं काय केलं असता भगवंत हा आपला सखा होईल। समर्थ म्हणतात, देवासी परमसख्य करावे। आपण सख्य करतो ते अवांतर माणसांशी, आपल्या नातेवाईकांशी आपलं सख्य आहे असं आपण म्हणतो, काही धंदा उद्योगातल्या मंडळींशी आपलं सख्य आहे असं म्हणतो, परंतु नेहमी असं लक्षात घ्यायला लागतं की सामान्य माणसं ही देहबुद्धीवरच असल्यामुळे, स्वार्थाशी त्यांचं अत्यंत जवळचं नातं असल्यामुळे त्यांचं सख्य जे असतं ते जोपर्यंत त्यांच्या स्वार्थाला तडा जात नाही तोपर्यंत ते सख्य असतं। आणि जरा काही कारणाने त्यांच्या स्वार्थाला धक्का बसतोय असं वाटलं तर अगदी आपली जवळची माणसं ज्याला आपण म्हणतो ती माणसं देखील आपल्यापासून दूर होतात। आणि हा सगळा अनुभव संतांनी घेतलेला असतो आणि म्हणून संत आपल्याला स्पष्टपणे सांगतात की सख्य जर करायचंच असेल तर देवाशी परमसख्य करावे। देवाशी परमसख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे। आपण जे बांधायला जातो ते नात्याने बांधायला जातो, कुणावर अधिकार गाजवायला जातो ते माझं आहे म्हणून आपण बांधायला जातो, पण इथे समर्थ सांगतात भगवंताला प्रेमाने प्रीतीनं बांधता येत। भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखोनी भुलला। भगवंताला जर आपलंस करायचं असेल तर भाव भक्तीनंच त्याला बांधता येत। म्हणून प्रेम प्रीतीने बांधावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्षण असे। सख्य भक्तीमध्ये दोघांच्या मध्ये अत्यंत प्रेम पाहिजे तर अशी सख्य भक्ती संभवते। त्यासाठी काय करावं, देवास जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेने रीती। देवाला ज्याच्याबद्दल अत्यंत प्रेम आहे, देवाला जे अत्यंत आवडतं अशी गोष्ट जर आपण करायला लागलो तर हळूहळू हळू देवाला आपल्याबद्दल विशेष प्रेम निर्माण होतं, त्याची कृपा आपल्याला प्राप्त होत असते। आणि म्हणून येणे करता भगवंती सख्य घडे नेमस्त। भगवंताशी नेमस्त सख्य घडायचं असेल तर देवाला जे आवडतं ते आपण करायचं। देवाला काय आवडतं बरं सामान्य माणसाला कळणार नाही, पण संत आपल्या अनुभवावरून सांगतात भक्ती भाव आणि भजन। भगवंताला भक्ती आवडते, भाव आवडतो, आणि भाव याचा अर्थ केवळ भगवंताच्या ठिकाणी म्हणजे मूर्तीच्या ठिकाणी भाव नसून सर्व ठिकाणी भगवंतच आहे, त्याचा कुठेही अभाव नाही असा त्याचा भाव धरून आपलं वर्तन झालं पाहिजे। म्हणून भक्ती भाव आणि भजन, भजन याचा अर्थ देखील केवळ टाळ मृदुंग घेऊन जे केलं जातं भजन ते नव्हे, ते ह्या भजनाचा एक भाग आहे। ते भजन सुद्धा अंतःकरण पूर्वक व्हायला पाहिजे। भजन जरूर करावं, भगवंतांना ते आवडत असतं, परंतु अंतःकरणातून आलेलं पाहिजे, वर कंठातून आलेलं नव्हे। म्हणून तसं जर होत असेल तर, आणि शिवाय निरूपण, अद्वैत निरूपण पाहिजे। आत्मचर्चेशिवाय, अध्यात्माचा बोध झाल्याशिवाय साधकाला पुढे जाता येत नाही। म्हणून अद्वैत ग्रंथांचं निरूपण पाहिजे आणि सगुणाचं कथा कीर्तन पाहिजे। म्हणजे सगुणाची उपासनाही पाहिजे, निर्गुणाची उपासनाही पाहिजे, आणि त्याबरोबर भाव भक्ती भजन पाहिजे। आणखी शिवाय प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा। देवाला काय आवडतं हे स्पष्ट सांगितलं। गायन करणारी मंडळी पुष्कळ आहेत पण ते भक्त नसतात, आणि प्रेमळ भक्त तर मुळीच नसतात। पुष्कळ वेळा गायन हे जे असतं ते पैशासाठी, पोटासाठी, कीर्तीसाठी, मोठेपणासाठी, अशासाठी केलं जातं, पण भगवंताला तो कसा चांगला गातो ह्यापेक्षा सुद्धा किती भावानी गातो, त्याच्यातून त्याला काय अपेक्षित आहे ह्याच्याकडे जास्त लक्ष असतं। सगळ्यांनाच काही ताल सूर आवाज असेल असं नाही, परंतु अंतःकरणातून आलेलं जे संगीत असेल, अंतःकरणातून आलेलं जे गायन असेल, मोठ्या प्रेमाने गायलेलं असेल, असं जे गायन असेल ते भगवंताला आवडतं। म्हणून प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा। प्रत्येक शब्द महत्वाचा आहे, तो साधकांनी लक्षात ठेवायला पाहिजे।
आपण तैसेची वर्तावे. जे जे भगवंताला आवडतं म्हणून सांगितलंय ना, आपण त्याचप्रमाणे वर्तन करावं. सगळ्या गोष्टी देवाला आवडणाऱ्या, सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपताना सुद्धा काय भगवंताला आवडतं असं सारखं मनामध्ये ठेवून जे आवडतं तेच करावं. म्हणून आपण तैसेची वर्तावे, तसंच वर्तन करावं. नुसतं वर्तन करावं एवढं नव्हे तर त्याच्या पुढेही जाऊन असं म्हणतात आपण अशी तेच आवडावे. जे केवळ मालकाने सांगितलंय म्हणून नोकर करतो तसं हे काम नाहीये. ह्याच्यामध्ये असं एक प्रेमाचं नातं आहे की भगवंताला ते आवडतं ना, मग तेच मी करतो असं नव्हे तर मला देखील आता तेच आवडायला लागलेलं आहे असा त्याचा भाव झाला पाहिजे. म्हणजे मोठ्या आवडीनं सगळं काम केलं पाहिजे. म्हणून आपण अशी तेच आवडावे, मनासारिका होता स्वभावे, सख्य घडेने मस्त. भगवंताच्या मनासारखं जर तो करत असेल साधक तर सहजच सख्य भक्ती होते. कारण जे जे काही भगवंताला वाटतं त्या त्याप्रमाणे त्याचं सगळं प्रत्येक कर्म चाललंय. देहाचंच कर्म असं नव्हे तर मनात येत आहे ते, बुद्धीत येत आहे ते, अंतःकरणात येत आहे ते. अखंड एकच ध्यास त्या भक्तांनी घेतलेला आहे, साधकांनी घेतलेला आहे. आणि कणाकणात भगवंतच कसा भरून राहील याचा ध्यास त्याचा आलाय. साहजिकच भगवंताशी त्याचं सख्य घडतं. देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडून देणे. आपल्या ज्या सुखाच्या कल्पना असतात, काय केलं असतात देहाला सुख लाभेल, गाद्या गिरद्या खाणं पिणं आवत जे यावं, असं न म्हणता देवाशी सख्य जर

रोज माझा सखा व्हावा अशी इच्छा आहे अशा बोधाने जीवा प्राणा सकट आपण त्याप्रमाणे करायला पाहिजे. सांडून आपली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता. आपण अखंड 24 तास आपल्या संसाराचं चिंतन करत असतो. संसार ह्याचा अर्थ केवळ मुलंबाळ नव्हे तर आपला धंदा उद्योग, आपली मान प्रतिष्ठा, सत्ता संपत्ती, जे जे काही या देहाशी निगडित आहे त्याचाच विचार आपला अखंड चालू असतो 24 तास त्याच संबंधीचा विचार. तर ते म्हणताय संसाराची जे आहे तो देहाच्या अंगाने संसाराची कर्म जरूर करावीत पण चिंतन जे करावं ते भगवंताचं करावं. हा संसारातली कर्म तरी मी का करतो आहे तर भगवंतानी दिलेली आहेत म्हणून मी करतो आहे. पण ही केल्याने मला जर काही मिळवायचं असेल तर मला भगवंत मिळवायचा आहे म्हणून मी हे करतो आहे. संसारासाठी संसार नाही, भगवंतासाठी संसार आहे. हाट भरला संसाराचा नफा पाहावा देवाचा. संसाराच्या कर्तव्यातून माझं जर का मोहरा असेल तो भगवंताकडे आहे. संसार टाकता येत नाही, देहाची कर्म टाकता येत नाही म्हणून मी करतो आहे. परंतु माझं जर लक्ष असेल तर करीत जावी देवाची चिंता, याचा अर्थ देवाचं चिंतन. अखंड मनी मानसी एकच ध्यास आहे की अंतरात गोविंद कसा राहील. गोविंद गोविंद मना लागली या छंद. अंतःकरणात संसार बसवायचा नाही, अंतःकरणात गोविंदाला बसवायचं. त्यासाठी मग निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाच्याची सांगाव्या. सद्गुरू असतील, संत असतील, कुणाशी बोलायचं झालं तर त्यांचं मोठेपण कशात आहे. त्यांनी काय साधना सांगितली, जे भगवंतांचे अवतार होऊन गेले त्यांनी कसं जीवन घालवलं, भक्तांच्या साठी त्यांनी किती कष्ट उपसले, काय काय गोष्टी केल्या, असं अखंड जे काही बोलायचं असेल ते अवतारी पुरुषांच्या विषयी, भगवंतांच्या विषयी, संतांच्या विषयी, सद्गुरूंच्या विषयी अशाच कथा कराव्या. आपण सामान्यतः कथा माणसांच्या करत असतो त्या कथाला खरंच काही अर्थ नसतो. ते विश्वही असत असतं, त्यातल्या कथाही असत असतात, ती मंडळीही असत असतात. त्या असतचा विचार जर सारखं करत राहिलो तर ते सतपर्यंत आपण कधी पोहोचणारच नाही. म्हणून त्यांनी त्याच्यातलं महत्वाची गोष्ट सांगितली, सतचा विचार करा म्हणजे चिंतने चिंतने तद्रूपता. त्याचं चिंतन करता करता सहज जीव हा सतरूप होऊन जाईल. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांची तुटी. ज्यांना आपण जीवलग असं समजत असतो ती जरी एक वेळ बाजूला सारावी लागली तरी सारावी, पण कशासाठी, देवाचं सख्यत्व जोडण्यासाठी. मीराबाई राजघराण्यातील, पण जेव्हा तिच्या लक्षात आलं की हे दूर सारल्याखेरीज मेरा तो गिरीधर गोपाल मला मिळणार नाही, तिने सगळं सोडून ती निघून गेलेली आहे. समर्थ वयाच्या 12व्या वर्षी रामरायासाठी म्हणून सर्व आपला संसार टाकून बोहल्यावरून पळून गेलेले आहे. गोंदोलेकर महाराज आहेत, श्रीधर स्वामी आहेत. सगळ्या संतांची जीवन जर आपण पाहिली तर लहान वयातच देवाचं सख्यत्व जाण्यासाठी आपल्या जीवलगांची तुटी करून ते निघून गेलेले आहेत. सर्वार्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. किती वेळा संतांच्या जीवनात जर आपण पाहिलं, इतकी कठोर त्यांनी तपश्चर्या केलेली आहे की मरणाशी गाठ होती काही काही वेळेला, पण तरी देखील त्यांना एकच निष्ठा होती की मी भगवंतासाठी हे सगळं करतो आहे, सद्गुरूंनी सांगितलं म्हणून करतो आहे. त्यामुळे त्यांची गुरुनिष्ठा, त्यांची ईश्वरनिष्ठा ही महत्वाची असल्यामुळे कोणत्याही संकटाला ते तोंड देऊ शकले. आणि असा जर एखादा शिष्य भक्त जर प्रयत्न करत असेल तर भगवंत देखील कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. तो पाठीमागं उभा असतो, परंतु लहान मुलाला जसं आई चाल म्हणत असते पण तो पडणार नाही याची काळजी घेत असते, त्याप्रमाणे त्या भक्तावर संकट आलेली असतात, पण त्या संकटातून निवारण्याचं कामही भगवंत पाठीमागं आजूबाजूला उभं राहून करत असतो. पण त्याचं धैर्य आहे का नाही तो पाहत असतो. पुष्कळ वेळा अशा धैर्याच्या वेळेला अनेक सामान्य मंडळी ही गळून जातात आणि मागं फिरतात. पण क्वचित एखादा जो असतो शिष्य मोठा धारिष्ठाचा, म्हणून पुढे 5व्या दशकामध्ये समर्थाने शिष्याची जी लक्षणं सांगितली ती आपण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये देखील शिष्य कसा असावा धारिष्ठाचा असं म्हटलेलं आहे. हरी ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावासमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मा गृधः कस्य स्विद्धनम्.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भक्ती सुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
2: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353531300।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली सरस्वती नंदन यांची भक्तिरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
2: संगीतकार वसंत देसाई यांच्या संगीतरचनेतील ग.दि. माडगुळकर यांचं गीत आता ऐकूया, स्वर आशा भोसले यांचा।

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना हर्डीकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासने

0: सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तो

पत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आता ऐकूया संत चोखामेळा यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेला राग कुकुब बिलावल.

देशपांडे यांनी गायलेला राग कुकुब बिलावल। स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेला राग भिंपलास।

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेला राग भिंपलास. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन। भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे। भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात। भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर।

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना, स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.
0: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर पल्लवी पोटे यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाम मंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज सोमवार अधिक ज्येष्ठ अमावास्या आणि त्यानंतर निज ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा अर्थात 15 जून 2026।

आज सकाळी 8:24 अमावस्या आहे. अधिक ज्येष्ठ मास समाप्ती आज होत आहे. बापूळसर खुर्द तालुका शिरूर जिल्हा पुणे इथे आज श्री भैरवनाथ यात्रा आहे.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. श्रीमद भगवद्गीतेत भगवंतांनी कर्मयोगाचं महत्व सांगताना सात्विक कर्ता म्हणजे कर्मयोगी असं म्हटलंय. त्याविषयी त्यांनी सात्विक कर्त्याचं लक्षण सांगितलं आहे. ते लक्षण असं, मुक्त संगो नहंवादी धृत्युत्साह समन्विता सिद्ध सिद्ध्योर निर्विकार कर्ता सात्विक उद्यते. आसक्तिरहित अनहंकारी धैर्य आणि उत्साह यांनी संपन्न आणि सिद्धी तसंच असिद्धी यापैकी काहीही झालं तरी ज्याच्या मनात अनुकूल किंवा प्रतिकूल विकार उत्पन्न होत नाही तो सात्विक कर्ता. धृती म्हणजे चिकाटी आणि उत्साह हे दोन गुण ज्याच्या स्वभावात आहेत म्हणजे स्वभाव सिद्ध आहेत त्याच्या हातून कर्म हे घडतच राहणार. कर्म हे या दोन गुणांचं अपरिहार्य असं कार्य आहे. हे गुण जन्मसिद्ध असले तर उत्तरकालीन योग्य संस्कारांनी वृद्धिंगत होतात आणि म्हणून साक्षात्कार अवस्थेतही म्हणजे मुक्त स्थितीतही सतत कर्माच्या स्वरूपात प्रकट होत राहतात. चित्तशुद्धीकरता धर्माचरणाची नितांत आवश्यकता शास्त्रांनी सांगितली आहे. त्यामुळे संस्कारांच्या योगाने धृती आणि उत्साह अधिक कार्यप्रवण होतात. चित्तशुद्धी होत असताना निष्काम कर्म कर्तव्य म्हणून पार पाडावंच लागतं. या स्थितीत सत्कर्म हेच उद्दिष्ट बनतं म्हणजे त्याला साध्य मूल्य येतं. ते फलाचं साधन म्हणून काही स्वीकारलेलं नसतं. कलेला ज्याप्रमाणे साध्य मूल्य असतं तसंच सत्कर्माचं असतं. यालाच चार पुरुषार्थांमधला धर्म पुरुषार्थ असं म्हटलंय.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानाने परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

त्या बलीच्याकडून तीन पावलं भूमी घेण्याकरता पहिलं पाऊल टाकलं. आता एका पावलामध्ये पृथ्वी घेतली आहे आणि आता दुसरं पाऊल जे टाकायचं आहे ते ह्या व्यापक रूपात टाकायचं आहे. आता हे भगवंताचं हे एवढं विशाल रूप, विश्वरूप, त्या रूपामध्ये त्यांनी आपलं पाऊल टाकलं. भगवंताला कोणत्याही स्थानावरून कशाचंही ग्रहण करता येतं आणि म्हणून तो सहस्रशीर्ष सहस्रपाद आहे. म्हणाले, तुझं सगळंच वैभव मोठं विलक्षण आहे असं म्हणून ब्रह्मदेवानी आणि इतरांनी केलेली जी स्तुती आहे ती ऐकून भगवान महाविष्णूंनी ह्या स्वर्गामध्ये राहणाऱ्या देवतांनासुद्धा मोठा अभिवादन केलं, त्यांना अभय दिलं, त्यांच्याविषयीचा आनंद प्रकट केला, संतोष प्रकट केला. जसं देवांना अभयदान दिलं तसंच आता एक पाऊल शिल्लक राहिलेलं होतं. त्या एका पावलामध्ये हा जो विरोचनाचा पुत्र बली आहे, भगवंतांनी सांगितलं हे पाऊल कुठे ठेवू. या नारद पुराणामध्ये त्याची सविस्तर कथा नाही आहे, पण एवढंच त्यांनी म्हटलेलं आहे की बलीला त्यांनी बांधून ठेवलं त्या पावलाने. बलीनी स्वेच्छेने आपलं मस्तक त्यांच्यासमोर ठेवलेलं आहे. बलीला हे देताना तो विरोचनाचा पुत्र आहे, तो असुरांचा वंश आहे, म्हणून तो विष्णूशी वैर करणारा हिरण्यकश्यपूसारखा नाही आहे, त्याच्या पणजोबांच्यासारखा नाही आहे, तर तो स्वतः अत्यंत भक्त आहे. कारण हिरण्यकश्यपू, प्रल्हाद, विरोचन आणि बली ही परंपरा आहे, तर त्यामुळे त्याचे ते पणजोबा आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हा भगवंता, तू भक्ताला वश होऊन राहणारा आहेस, मला काहीच अडचण नाही आहे, माझ्या मस्तकावरती पाय ठेव, याच्यासारखं दुसरं सुखाचं काय. भगवंतांनी सांगितलं, मी तुला बांधलेलं आहे बली, आणि आता तुला जावं लागेल ते पातालामध्ये जाऊन राहावं लागेल. बली सुखाने पातालात राहायला गेला. भगवंताचा न्याय कसा आहे बघा. जेव्हा आदिती देवतांचा पराजय झाला म्हणून उग्र तपाचरण करते तेव्हा भगवंत तिला प्रसन्न होतात, तिला आशीर्वाद देतात आणि तिचं मनोवांछित पुरं करतात की देवतांना पुन्हा स्वर्गलोक प्राप्त व्हावा आणि बलीसुद्धा आपल्या वैभवानिशी राहावा. आता भगवंत जे आहेत ते मात्र बलीकरता जे राज्य योजतात ते मात्र पातालातलं योजतात. भगवंतांनी असुरांच्या ठिकाणी काय न्याय करायचा हा भगवंतांना जो योग्य वाटला तो केला, पण बली भक्त आहे म्हणून बली जेव्हा पाताळामध्ये जाऊन राहिला तेव्हा त्याच्या दारावरती द्वारपाल होऊन भगवंत राहिलेले. म्हणजे भक्ताच्या ठिकाणी त्याचा जो भाव आहे, भगवंत भक्तपराधीन आहेत, भक्ताचा भाव भगवंतांनी ओळखला नाही असं कुणाच्याच बाबतीत होत नाही, ते प्रत्येकाचा भाव ओळखून आहेत. त्यामुळे वामनांनी ही बलीची कथा आणि वामन आणि बलींची ही जी कथा आहे ती सनकादिकांनी जेव्हा नारदांना सांगितली त्यावेळी नारदांनी विचारलं की हे मुने, हे रसातलामध्ये पातालामध्ये त्यांना तलातलामध्ये नेऊन ठेवलेलं आहे, आता बलीच्या खाण्यापिण्याची व्यवस्था काय आहे. बलीला सगळा जो त्याला मिळणारा जो भाग आहे भोजनाकरता तो त्याला कसा प्राप्त होईल. कारण आता आपण जेव्हा श्राद्ध बघू तेव्हा तर आपण जास्त विस्ताराने पाहू, परंतु आपल्याकडे धारणा अशी आहे की आपण जे अन्न खातो आणि आपल्याला जे अन्न पचतं किंवा ज्या अन्नाने आपण पुष्ट होतो आणि आपल्याला समाधान मिळतं ते कुणीतरी आपल्याकरता कुणाला तरी देत असतं आणि ते कुणीतरी कुणाला दिलेलं आहे म्हणूनच आज आपण अन्न सुखाने खात असतो. कुणी जर आपल्याकरता काही दिलंच नाही तर आज आपण आपल्या आपण म्हणू मग कर्मवादाचा सिद्धांत काय की आम्ही जे कर्म केलं त्या कर्माचं फलच आम्ही भोगतो, बरोबर आहे. आपल्या कर्माचं फळ म्हणून आपल्यासमोर रोज टेबलभर पदार्थ येण्याचं सामर्थ्य आपल्या कर्मामध्ये असेल, पण ते अन्न खाण्याकरता जर कुणी आपल्याकरता दान दिलेलं नसेल तर टेबलावरती 5-25 पदार्थ असूनसुद्धा ते खाण्याचं सामर्थ्य आपल्याकडे नसेल. आणि त्यामुळे आपल्याला मिळणारा सर्व उपभोग, आपल्याला मिळणारं सगळं समाधान, हे सगळं समाधान कुणी न कुणीतरी कुणाच्या न कुणाकरता, म्हणजे कुणी कुणाकरता म्हणजेच आज आपला विषय घेतला तर आपल्याकरता कुणीतरी, म्हणजे आपण जर म्हटलं आहो त्याला काय, जर श्राद्ध घसलं करता त्या माणसाचा पुढचा जन्मसुद्धा झाला असेल, तो पुढच्या जन्मात निघून गेला असेल,
मग पुढच्या जन्मात गेलेल्या माणसाला ह्याचा काय उपयोग, तो कोणत्याही जन्मात जाऊ. ज्याच्याकरता म्हणून दिलेलं दान आहे, ज्याच्या स्मरणाने केलेलं तर्पण आहे, ते त्याला त्याच्या जीवनात समाधान देण्याकरता उपयोगी ठरतं. म्हणून आपण काल जे म्हटलं ना की आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलेलं आहे की यामध्ये परस्पर आश्रयत्व आहे, आपण सगळे एकमेकांच्यावरती अवलंबून आहोत. या जगामध्ये येऊन मीच कोणीतरी असा आहे टिकोजीराव की माझं मी कमावलं आहे, माझं मी मिळवलं आहे आणि माझा मी सुख भोगतो आहे असं घडू शकत नाही. या जगामध्ये अनेकांच्या कृपेनी आपल्याला यश मिळतं, अनेकांच्या कृपेनी आपल्याला समाधान मिळतं. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की आपण केव्हाही पूजेचा संकल्प करतो तेव्हासुद्धा म्हणतो सर्वेषाम अविरोधेन, की सगळ्यांच्या ठिकाणी तृप्तता करून प्रत्येकाच्या मनाला शांत करून मी कार्याला आरंभ करतो. कुणाचाही विरोध घेऊन नाही, कुणाचंही शत्रुत्व घेऊन नाही. जर विरोधाने एखादं कार्य जर मी सुरू केलं तर ते कार्य मला कधीच लाभदायी होणार नाही. आणि त्यामुळे सर्वेषाम अविरोधेनं आपण कार्य करावं अशी आपल्याकडे धारणा आहे. जो विषय मांडायचा आहे पुढे तो असा आहे की इथे नारदांनी विचारले की बलीच्या भोजनाचं काय केलं, कारण ज्या पाताल लोकामध्ये राहणारे जे जीव आहे तो नागलोक आहे. तिथे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकाराने ह्या नागदेवता ज्या आहेत त्यांचं भोजन वेगळं, त्यांचा आहार वेगळा, त्यांची राहण्याची पद्धती वेगळी. आता तिथे जर बली जाऊन राहिला तर बलीने काय खावं, तर त्यावेळी त्यांनी त्याचं उत्तर दिलं आहे ह्या सनतकुमारांनी. आणि त्यांनी सांगितलं की म्हणाले अग्नीत मंत्राशिवाय जी आहुती दिली जाते, की अग्नीला आहुती आहे म्हणजे आम्ही रोज देतो, दूध तापवायला ठेवलं की आमचं गॅसवर ओतू जातं, ही अग्नीवरती मंत्राशिवाय दिलेली आहुती आहे. ती अग्नीला दिलेलीच आहुती आहे पण ती मंत्राशिवाय दिलेली आहुती आहे. म्हणाले समजा अपात्र मनुष्याला आम्ही दान दिलं, आम्हाला कळलं नाही, एखाद्यानी आम्हाला येऊन काय काय सांगितलं, आम्ही त्याचं बोलणं ऐकलं भुललो आणि आम्ही कसे काय माहीत नाही, काही पैसे देऊन काही दान देऊन दया येऊन आम्ही जे देऊन चुकलो, नंतर कळलं हा लबाड होता यांनी आपल्याला फसवलं. असं अपात्र मनुष्याला दिलेलं जे दान आहे, जे कर्त्याला भयंकर म्हणजे दुःखकारक ठरतं असं जे दान आहे, त्या ते जे आहे ते राजा बलीचा भाग आहे असं त्यांनी सांगितलं की हे सगळं राजा बलीला प्राप्त होईल. अपवित्र मनुष्याचा असलेला हविष्य भाग जो अयोग्य मनुष्य आहे आणि ज्याला मिळणारा भाग आहे त्याचं दान, त्याचं सत्कर्म रसातलामध्ये बलीला उपयोगी पडेल असं त्यांनी सांगितलं. म्हणजे भगवंतांनी सनतकुमारांनी नारदांना सांगितलं की हा असा शास्त्रार्थ आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे भगवंतांनी बलीच्या दारावरती उभं राहून पहारा करायचा ठरवून सुद्धा बली तर काय त्या लोकांमध्ये वैभव कितीतरी अधिक आहे. म्हणजे भागवत पुराण आपण जेव्हा ऐकाल किंवा ऐकलं असेल तेव्हा आपण ते ऐकलं असेल की काय पाताळ आहे, काय हे सप्ततल आहेत, कारण इथे सुद्धा चतुर्दश भुवनांचा उल्लेख आला आहे पण तो जाता जाता आला आहे, भागवतामध्ये त्याचा जास्त बारकाईने विचार केलेला आहे. आणि त्यामुळे त्या लोकांमधलं जे वैभव आहे ते वैभव सामान्य नाही आहे, ते वैभव विलक्षण आहे. फक्त एकच आहे की ते सगळं जगत जे आहे ते अंधारात आहे, तिथे उजेड नाही. ती सगळी जी काही वस्ती आहे ती वस्ती अंधारात आहे आणि त्यामुळे त्या लोकांचा किंवा त्या देवतांचा किंवा शेष भगवान जे वस्त्र धारण करतात त्या वस्त्राचा रंगसुद्धा निळा आहे आणि ते त्या रंगाची वस्त्र. आणि आपले भगवंत पितांबर पिवळा तेजाचा रंग आहे, सूर्याचा रंग आहे, प्रकाशाचा रंग आहे आणि त्यामुळे हा भेद आहे. नाहीतर शेषनारायणांचा अधिकार कमी नाही आहे, पातालात राहणारे शेषनारायण कमी वैभवात राहत नाही, कदाचित स्वर्गातलं वैभव कमी असेल इतकं वैभव पातालामध्ये. आणि त्यांनी जे काम केले आहे ते काम तर आज पृथ्वी तलावरच्या लोकांच्या करता कुणाही देवतांच्या पेक्षा अधिक मोठं काम करून ठेवलेलं आहे, ज्याचा आज आपण विचार करणारच आहोत पुढे. योगेन चित्तस्य पदेन वाचाम मलम शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तम प्रवरम मुनीनाम पतंजलिम प्रांजली रानतोस्मी. काय म्हणाले, योगेन चित्तस्य, योगानी चित्ताचा, पदेन वाचाम शब्दाचं शास्त्र निर्माण करून वाणीचा, आणि मलम शरीरस्य च वैद्यकेन, आणि शरीराचा मल वैद्यकशास्त्राने त्यांनी तीन मलांना धुऊन काढलेलं आहे.
योगाने चित्ताचा मल धुतला आहे, पदाचा अभ्यास मांडून वाणीचा मल धुतला आहे आणि शरीराच्या करता औषध निर्माण करून धन्वंतरींनी त्या ठिकाणी शरीराचा मल दूर केला आहे। हे सगळे कोण आहेत? शेषावतार भगवान पतंजली आहेत। शेष हा जो शेष आहे ज्याने पृथ्वीला आपल्या फड्यावर धारण केलेला आहे तो श्वेत आहे, पांढऱ्या रंगाचा आहे आणि हजार त्याचे फणे आहेत। त्या हजार फण्यांचा असा जो शेष आहे तो शेष मनुष्य रूप धारण करून आमच्या ठिकाणी येऊन आम्हाला ज्ञान देणार आहे। म्हणजे तो लोक काय वाईट आहे, त्या लोकांमध्ये काही अर्थ नाही, तो पापी जनांचा आहे असं नाही आहे, पण तो लोक मात्र प्रकाशाकडे जाणारा नाही आहे। आणि ही संस्कृती श्रेष्ठता प्रकाशाला देणारी आहे, तेजाला देणारी आहे। आणि म्हणून हा लोकांचा दिवी लोक म्हणजे देवलोक म्हणजे स्वर्गलोक, जिथे प्रकाश आहे असा जो लोक आहे आणि त्या लोकातलं वैभव, आणि इथे अंधार आहे आणि त्या लोकातलं वैभव। जसं आपल्याकडे आता पृथ्वी तलावरती या दोघांचाही चमत्कार बघायला मिळतो, रात्री 9 साडेनऊ नंतर सगळे 5 स्टार 7 स्टार सगळ्या इव्हेंट्स सगळं काय ते त्यानंतर सुरू होतं। कारण हा जो आहे हा वर्ग सगळा भोगवादी आहे आणि हा जो प्रकाशाने उजळून टाकलेला जो स्वर्गलोक आहे तो कर्मानी। आता ह्या देवतांचं लोक प्रश्न विचारतात, अहो सारखेच ते देव हरतात आणि मग सारखेच ते देव घाबरतात, इंद्राला सारखीच भीती वाटते की माझं राज्य जाईल, आणि मग इंद्र विष्णूकडे जातो आणि मग विष्णूला सांगतो काहीतरी करा, मग विष्णू काहीतरी करतात आणि मग पुन्हा हे सुस्थिर होतात। हे असं कसं, हे देव असे कसे करतात? देवांचा अधिकार कमी नाही आहे आणि त्याचबरोबर दैत्यांचा पण अधिकार कमी नाही आहे। अनेक वेळा देव जिंकतात, अनेक वेळा दैत्य जिंकतात, दोघंही अधिकारांनी सारखे आहेत। आणि मग भगवंत देवांच्या मागे का उभे राहतात? जे तत्वज्ञान पृथ्वीतलावरच्या मानवाकरता आहे तेच तत्वज्ञान स्वर्गामध्ये राहणाऱ्या देवांच्या करता आहे। यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती अभ्युत्थानम अधर्मस्य परित्राणाय साधूनां। देवता कधीच वेडवाकडं वागत नाही आणि जेव्हा दैत्य वेडवाकडं वागून देवतांच्या वरती कुरघोडी करतात त्यावेळी त्यांचं नियमन करण्याचं अनुशासनाचं काम भगवंत करतो आणि मग तो येऊन त्यांच्यातले कज्जे सोडवतो। बलीसारखा राजा आहे, बलीश्रेष्ठ आहे, परंतु दैत्यांचं राज्य जर एकदा सुरू झालं असं धरून चाला, कल्पना करा की एक दैत्यांचा राजा आहे तो अत्यंत सज्जन आहे त्याच्यापुरता, पण हे राज्य सातत्याने सज्जनतेने चालेलच असं नाही, त्याच्या राज्यातले सगळे मंत्रीगण हे सगळे सुखलोलूप आहे। आणि ह्या सगळ्यांनी जर वेडावाकडा हा कारभार सुरू केला तर ह्या संबंध सृष्टीचं नियमन ज्यांना करायचं आहे त्या विष्णूला विचार करावाच लागेल की दैत्यांना यश किती काळापर्यंत द्यायचं आणि देवांच्याकडून चांगलेपणाने हे जग किती काळ चालवून घ्यायचं। देवांच्यामध्ये रहस्य झाला, पुष्कळ कथा आहेत उपनिषदांमध्ये सुद्धा तेवढ्या करताच, कारण इथे काय आहे, इथे शंकेला जागा आहे की मग देवांच्याकरता बलीसारखा इतका सच्चिल राजा होता आणि तो जो राक्षसांचा आहे तो दैत्यांचा आहे म्हणून त्याच्यावर काय विष्णूंनी अन्याय केला? अन्याय नाही केला। त्याच्या मागची जी भूमिका आहे दैत्य राजाची आणि दैत्यांची जी भूमिका आहे जीवन जगण्याच्या मागची, ती भूमिका भगवंताला सातत्याने चिरकाल राहावी, टिकावी आणि त्या पद्धतीने जग चालावं असं भगवंताला वाटत नाही। भगवंताच्या समोर दोन विषय नेहमीच आहेत, दैवी असुरी संपत्ती। पण जेव्हा असुरांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण होते, असुर जरुरीपेक्षा बलवान होतात, त्यावेळी भगवंतांना त्यांचं नियमन करावं लागतं। म्हणून आपल्याला म्हटलं तसं की व्यवहारामध्ये ह्याचं एक फार सुंदर प्रबोधन आपल्याकडे केलं जातं, संत सत्पुरुषांनी केलेलं आहे की वैयक्तिक पातळीवरती भक्त असणारा दैत्य बलिराजा त्याच्या भक्तीला भगवंतांनी भक्त पराधीन म्हणून 100% न्याय दिलेला आहे आणि बलीच्या भक्तीचं फळ म्हणून त्याच्या द्वारावरती भगवंत पहारा करत उभे राहिलेले आहेत। पण म्हणून दैत्यांच्या सगळ्या समुदायाला समष्टीला मान्य करा म्हटलं तर भगवंत म्हणतात मी मान्य करणार नाही,
कारण सगळ्या दैत्यांना मान्य करून त्यांचं राज्य चालू ठेवावं असं घडणार नाही. राज्य देवतांचंच असावं, राज्य दैत्यांचं असू नये, ही त्याच्यामागची भावना आहे. आणि त्यामुळे त्यांनी बलीला रसातलाला जाण्याकरता सांगितलं. आता बली रसातलाला म्हणजे त्या पाताळ लोक काय सगळ्या त्या सातही लोकांना मिळून पाताळ म्हटलं तरी हरकत नाही, तो त्या पाताळामध्ये जाऊन राहिला. त्या ठिकाणी त्याचं राज्य त्याला भगवंतानी जे दिलं ते त्यांनी स्वीकारलं. त्याच्या दाराशी भगवंत पहारेकरी होऊन राहिले. आणि आता ह्या वामन म्हणजे अवतार भगवंतानी जो वामनाचा घेतला, तर वामन अवतारामध्ये भगवंताला काय तपस्या करण्याची गरज आहे असं नाही, पण समाजातून निघून जाताना भगवंतानी असं सांगितलं की आता तपाचरणाकरता मी हिमालयात निघून जातो आहे, असं म्हणून अगदी अल्प काळाकरता घेतलेला अवतार आहे भगवंताचा. आणि भगवंत निघाले. आता भगवंताच्या म्हणजे विष्णूंच्या वामन अवतारामध्ये त्यांच्या चरणापासून निघालेली जी गंगा आहे ती गंगा वरून कटाहाला भोग पाडून खाली आली आहे. आता त्या गंगेचं ज्याला ज्याला स्नान करता आलं त्याला त्याला ती उद्धार करू लागली आणि त्या गंगेचं मोठं महात्म्य वाढू लागलं. आता इथे या ठिकाणी त्यांनी एक दुसरी कथा सांगितली आणि ती कथा सांगताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा जो राजा भगीरथ आहे त्याला धर्मराजानी म्हणजे प्रत्यक्ष यमराजानी त्याला धर्माचं आणि अधर्माचं स्वरूप काय असतं हे कथन करण्याकरता आणि धर्म किती किती मार्गाने होतो हे सांगण्याकरता म्हणून एक प्राचीन इतिहास संक्षेपाने ऐकवला. तो इतिहास कसा आहे बघा, आता आमच्याकडे रोज पाण्याचं काय करायचं, नळाला एक वेळा पाणी द्यायचं का दोन वेळा पाणी द्यायचं, म्हणजे मग पाण्याची कपात करायची का नाही करायची, याचं कारण असं आहे की 60 वर्ष आम्ही स्वतंत्र झालो तरीसुद्धा आम्ही जलनियोजन केलं नाही, जलसंधारण कसं करावं याचा आम्ही विचार केला नाही. आता आम्ही नवीन बिल्डिंग बांधायला निघालो की सगळे सांगतात की तुमच्या गच्चीमध्ये येऊन पडणारं जे पाणी आहे ते तुमच्या इथे बोर असेल त्याच्याशी नेऊन जोडा, ते पाणी जिरवा आणि जमिनीमध्ये जिरू द्या आणि ते पुन्हा वापरा. परंतु आपल्याकडे धर्मानेच आमच्या प्रत्येकाला बंधन घातलं आहे. तीच कथा त्यांनी सांगितलेली आहे की ते असं म्हणतात की गौड देशामध्ये एक वीरभद्र नावाचा विख्यात राजा होता. तो प्रतापी होता, विद्वान होता, ब्राह्मणांचं पूजन करणारा होता आणि त्याच्या राणीचं नाव चंपक मंजिरी असं होतं. त्याची मंत्रीगण जे होते ते कर्तव्य अकर्तव्य याचा योग्य तो निवाडा करून निर्णय घेण्यामध्ये कार्यक्षम होते. नंतर धर्मशास्त्राच्या आधाराने त्याच्या राज्यामध्ये निर्णय होत असत. प्रायश्चित्त, चिकित्सा, ज्योतिष, धर्म इत्यादींचे निर्णयसुद्धा शास्त्रानुसार होत असत. आणि म्हणाले स्वतः राजासुद्धा आचार्य मनु आदींच्या निर्णयानुसार वर्तन करत असे. त्याच्या राज्यात एकदा असं घडलं की त्याला असं वाटलं की आता पुष्कळ काळ झाला आपण राज्य सोडून बाहेर पडलो नाही, तर आपण शिकारी करता म्हणून बाहेर पडावं. त्याचा हा राज्य म्हणजे एक उत्तम राज्याचा नमुना होता असा हा राजा वीरभद्र मंत्र्यांच्या बरोबर वनामध्ये शिकारी करता गेला आणि तिथे 2 प्रहरपर्यंत इकडे तिकडे भटकला. तो अतिशय थकून गेला होता. त्यावेळी राजाला एक लहानसा तलाव दिसला. तो तलाव सुकलेला होता. त्या तो पाहून त्याचा जो मंत्री, त्याचं नाव बुद्धिसागर, तर त्यांनी पाहिलं की अरे ह्या ज्या ठिकाणी आपण आलो आहे एका शिखरावर आलेलो आहे, इतक्या उंचीवर लहानसा का होईना एक तलाव निर्माण झालेला आहे. हा तलाव कोणी खोदला असेल, इतक्या उंचावर येऊन तलाव खोदण्याचं कारण काय, तिथे आता पाणी सुकलेलं आहे, आता इथे पाण्याने तहान तर काही राजाची भागायची नाही. म्हणून तो पुढे गेला, त्यांनी त्या तलावाच्या इथे जाऊन खणायला सुरुवात केली. हातभर खणलं, हातभर खणल्यावर पाणी लागलं, पाणी स्थिर झालं आणि ते स्थिर झालेलं पाणी मग स्वच्छ आणि चांगलं चविष्ट गोड होतं ते पाणी राजा प्यायला. आणि ते पाणी प्यायल्यानंतर त्या राजाची आणि त्या बुद्धिसागराची तहान भागली. ते दोघे सर्व मंत्री तृप्त झाले. तो बुद्धिसागर राजाला म्हणाला, राजा या ठिकाणी आत्ता आपण अडचणीच्या काळामध्ये हा असा एवढासा झालेला तलाव आहे हा आपण पाहिला, काय खंडलं असेल त्या लोकांनी एवढंसं, त्याच्यात पाणी किती राहत असेल, ते पाणी आता सुकून गेलेलं आहे, तर आपण आता उत्तम तलाव बांधूया. राजा म्हणाले, ठीक आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे तुला जेवढा विस्तीर्ण तलाव बांधायचा असेल तेवढा बांध. त्याप्रमाणे खूप मोठा अगदी सुंदर असा त्या डोंगराच्या वरती त्या पर्वतावरती त्यांनी तलाव बांधला.
कशा करता बांधला, तो वरून पडणारं पावसाचं पाणी डोंगरावरून खाली वाहत जाऊन फुकट जाऊ नये, ते पाणी धारण करावं, जलसंधारण, ते पाणी सांभाळणे, त्याकरता तो तलाव झाला. मग आता राजा बघू लागला, 5-10 वर्षामध्ये तिथे पाणी साठलं म्हटल्याबरोबर त्याच्या बाजूला मोठमोठे वृक्ष आपोआप निर्माण झाले, ते सगळं डोंगर आहे तो पूर्ण हिरवा होऊन गेला. आणि नंतर तो जो बुद्धिसागर राजा आहे, तो त्याचा जो मंत्री आहे आणि तो राजा आहे, ते मोठे आनंदी झाले की एक चांगलं मोठं असं त्या सरोवराचं स्वरूप त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि सगळे येणारे जाणारे तिथे पाणी पिऊन तृप्त होत होते. तो कालाच्या प्रमाणे काळाचे मात्रा त्याच्यावरती त्या बुद्धिसागराचं वय झालं आणि त्याप्रमाणे तो त्याचा मृत्यू झाला.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया चारुशीला गुप्ते यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ आपण दासबोधाचा चौथा दशक पाहतो आहोत. नवविधा भजन चालू आहे. आज समास आठवा घ्यायचा आहे सख्य भक्ती. आपण आत्मनिवेदनाच्या जवळजवळ चाललेलो आहोत. सख्य भक्ती साधकाने भगवंताशी नातं जोडायचं आहे, सख्य जोडायचं आहे, त्यासाठी त्यांनी काय काय करायला पाहिजे हे समर्थाने विस्तृतपणाने सांगितलंय. ते आपण बारकाईनं समजून घेतलं पाहिजे की आपण नेमकं काय केलं असता भगवंत हा आपला साखा होईल. समर्थ म्हणतात देवासी परमसख्य करावे. आपण सख्य करतो ते अवांतर माणसांशी, आपल्या नातेवाईकांशी आपलं सख्य आहे असं आपण म्हणतो, काही धंदा उद्योगातल्या मंडळींशी आपलं सख्य आहे असं म्हणतो. परंतु नेहमी असं लक्षात घ्यायला लागतं की सामान्य माणसं ही देहबुद्धीवरच असल्यामुळे स्वार्थाशी त्यांचं अत्यंत जवळचं नातं असल्यामुळे त्यांचं सख्य जे असतं ते जोपर्यंत त्यांच्या स्वार्थाला तडा जात नाही तोपर्यंत ते सख्य असतं. आणि जरा काही कारणाने त्यांच्या स्वार्थाला धक्का बसतोय असं वाटलं तर अगदी आपली जवळची माणसं ज्याला आपण म्हणतो ती माणसं देखील आपल्यापासून दूर होतात. आणि हा सगळा अनुभव संतांनी घेतलेला असतो. आणि म्हणून संत आपल्याला स्पष्टपणे सांगतात की सख्य जर करायचंच असेल तर देवाशी परमसख्य करावे. देवाशी परमसख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे. आपण जे बांधायला जातो ते नात्याने बांधायला जातो, कुणावर अधिकार गाजवायला जातो ते माझं आहे म्हणून आपण बांधायला जातो. पण इथे समर्थ सांगतात भगवंताला प्रेमाने प्रीतीनं बांधता येतं. भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखोनी भुलला. भगवंताला जर आपलंसं करायचं असेल तर भाव भक्तीनंच त्याला बांधता येतं. म्हणून प्रेम प्रीतीने बांधावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे. सख्य भक्तीमध्ये दोघांच्या मध्ये अत्यंत प्रेम पाहिजे तर अशी सख्य भक्ती संभवते. त्यासाठी काय करावं? देवास जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेने रीती. देवाला ज्याच्याबद्दल अत्यंत प्रेम आहे, देवाला जे अत्यंत आवडतं अशी गोष्ट जर आपण करायला लागलो तर हळूहळू हळू देवाला आपल्याबद्दल विशेष प्रेम निर्माण होतं, त्याची कृपा आपल्याला प्राप्त होत असते. आणि म्हणून येणे करता भगवंती सख्य घडे नेमस्त. भगवंताशी नेमस्त सख्य घडायचं असेल तर देवाला जे आवडतं ते आपण करायचं. देवाला काय आवडतं बरं सामान्य माणसाला कळणार नाही, पण संत आपल्या अनुभवावरून सांगतात भक्ती भाव आणि भजन. भगवंताला भक्ती आवडते, भाव आवडतो. आणि भाव याचा अर्थ केवळ भगवंताच्या ठिकाणी म्हणजे मूर्तीच्या ठिकाणी भाव नसून सर्व ठिकाणी भगवंतच आहे, त्याचा कुठेही अभाव नाही असा त्याचा भाव धरून आपलं वर्तन झालं पाहिजे. म्हणून भक्ती भाव आणि भजन. भजन याचा अर्थ देखील केवळ टाळ मृदुंग घेऊन जे केलं जातं भजन ते नव्हे, ते ह्या भजनाचा एक भाग आहे. ते भजन सुद्धा अंतःकरणपूर्वक व्हायला पाहिजे. भजन जरूर करावं, भगवंतांना ते आवडत असतं, परंतु अंतःकरणातून आलेलं पाहिजे, वर कंठातून आलेलं नव्हे. म्हणून तसं जर होत असेल तर आणि शिवाय निरूपण, अद्वैत निरूपण पाहिजे. आत्मचर्चेशिवाय अध्यात्माचा बोध झाल्याशिवाय साधकाला पुढे जाता येत नाही. म्हणून अद्वैत ग्रंथांचं निरूपण पाहिजे आणि सगुणाचं कथाकीर्तन पाहिजे. म्हणजे सगुणाची उपासनाही पाहिजे, निर्गुणाची उपासनाही पाहिजे, आणि त्याबरोबर भाव भक्ती भजन पाहिजे. आणखी शिवाय प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा. देवाला काय आवडतं हे स्पष्ट सांगितलं. गायन करणारी मंडळी पुष्कळ आहेत पण ते भक्त नसतात आणि प्रेमळ भक्त तर मुळीच नसतात. पुष्कळ वेळा गायन हे जे असतं ते पैशासाठी, पोटासाठी, कीर्तीसाठी, मोठेपणासाठी अशासाठी केलं जातं. पण भगवंताला तो कसा चांगला गातो ह्यापेक्षा सुद्धा किती भावानी गातो, त्याच्यातून त्याला काय अपेक्षित आहे ह्याच्याकडे जास्त लक्ष असतं. सगळ्यांनाच काही ताल सूर आवाज असेल असं नाही, परंतु अंतःकरणातून आलेलं जे संगीत असेल, अंतःकरणातून आलेलं जे गायन असेल, मोठ्या प्रेमाने गायलेलं असेल असं जे गायन असेल ते भगवंताला आवडतं. म्हणून प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा. प्रत्येक शब्द महत्वाचा आहे, तो साधकाने लक्षात ठेवायला पाहिजे.
आपण तैसेची वर्तावे. जे जे भगवंताला आवडतं म्हणून सांगितलंय ना, आपण त्याचप्रमाणे वर्तन करावं. सगळ्या गोष्टी देवाला आवडणाऱ्या, सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपताना सुद्धा काय भगवंताला आवडतं असं सारखं मनामध्ये ठेवून जे आवडतं तेच करावं. म्हणून आपण तैसेची वर्तावे, तसंच वर्तन करावं. नुसतं वर्तन करावं एवढं नव्हे तर त्याच्या पुढेही जाऊन असं म्हणतात आपण अशी तेच आवडावे. जे केवळ मालकाने सांगितलंय म्हणून नोकर करतो तसं हे काम नाहीये. ह्याच्यामध्ये असं एक प्रेमाचं नातं आहे की भगवंताला ते आवडतं ना, मग तेच मी करतो असं नव्हे तर मला देखील आता तेच आवडायला लागलेलं आहे असा त्याचा भाव झाला पाहिजे. म्हणजे मोठ्या आवडीनं सगळं काम केलं पाहिजे. म्हण आपण अशी तेच आवडावे, मनासारिका होता स्वभावे, सख्य घडेने मस्त. भगवंताच्या मनासारखं जर तो करत असेल साधक तर सहजच सख्य भक्ती होते. कारण जे जे काही भगवंताला वाटतं त्या त्याप्रमाणे त्याचं सगळं प्रत्येक कर्म चाललंय. देहाचंच कर्म असं नव्हे तर मनात येत आहे ते, बुद्धीत येत आहे ते, अंतःकरणात येत आहे ते. अखंड एकच ध्यास त्या भक्तांनी घेतलेला आहे, साधकांनी घेतलेला आहे. आणि कणाकणात भगवंतच कसा भरून राहील याचा ध्यास त्याचा आलाय. साहजिकच भगवंताशी त्याच सख्य घडतं. देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडून देणे. आपल्या ज्या सुखाच्या कल्पना असतात, काय केलं असतात देहाला सुख लाभेल, गाद्या गिरद्या खाणं पिणं आवत जे यावं, असं न म्हणता देवाशी सख्य जर जोडायचं असेल तर आपल्या सौख्यावर किंवा आपल्या सौख्याच्या कल्पनेवर तिलांजली दिली पाहिजे. मला काय आवडतंय, मला कशात सुख आहे असं न म्हणता देवाला काय आवडतंय तिकडे लक्ष पाहिजे. म्हणून आपल्या सौख्य सोडू न देवे. अनन्य भावे जीवे प्राणे शरीर तेही वेचावे. शरीर कशासाठी कष्टवायचं आहे, झिजवायचं आहे, तर अनन्य भावानी जीवानी प्राणाने भगवंताला आवडेल ते करायचंय. अनन्य भावे, आणखी ह्याला काय आवडतं त्याला काय आवडतं तिकडे लक्ष नाहीये. अन्य एकच भगवंत आहे, तोच माझा सखा व्हावा अशी इच्छा आहे, अशा बोधाने जीवा प्राणा सकट आपण त्याप्रमाणे करायला पाहिजे. सांडून आपली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता. आपण अखंड 24 तास आपल्या संसाराचं चिंतन करत असतो. संसार ह्याचा अर्थ केवळ मुलं बाळ नव्हे तर आपला धंदा उद्योग, आपली मान प्रतिष्ठा, सत्ता संपत्ती, जे जे काही या देहाशी निगडीत आहे त्याचाच विचार आपला अखंड चालू असतो 24 तास, त्याच संबंधीचा विचार. तर ते म्हणताय संसाराची जे आहे तो देहाच्या अंगाने संसाराची कर्म जरूर करावीत, पण चिंतन जे करावं ते भगवंताचं करावं. हा संसारातली कर्म तरी मी का करतो आहे तर भगवंतानी दिलेली आहेत म्हणून मी करतो आहे, पण ही केल्याने मला जर काही मिळवायचं असेल तर मला भगवंत मिळवायचा आहे म्हणून मी हे करतो आहे. संसारासाठी संसार नाही, भगवंतासाठी संसार आहे. हाट भरला संसाराचा नफा पाहावा देवाचा. संसाराच्या कर्तव्यातून माझं जर का मोहरा असेल तो भगवंताकडे आहे. संसार टाकता येत नाही, देहाची कर्म टाकता येत नाही म्हणून मी करतो आहे, परंतु माझं जर लक्ष असेल तर करीत जावी देवाची चिंता. याचा अर्थ देवाचं चिंतन. अखंड मनी मानसी एकच ध्यास आहे की अंतरात गोविंद कसा राहील. गोविंद गोविंद मना लागली या छंद. अंतःकरणात संसार बसवायचा नाही, अंतःकरणात गोविंदाला बसवायचं. त्यासाठी मग निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाच्याची सांगाव्या. सद्गुरु असतील, संत असतील, कुणाशी बोलायचं झालं तर त्यांचं मोठेपण कशात आहे, त्यांनी काय साधना सांगितली. जे भगवंतांचे अवतार होऊन गेले त्यांनी कसं जीवन घालवलं, भक्तांच्यासाठी त्यांनी किती कष्ट उपसले, काय काय गोष्टी केल्या, असं अखंड जे काही बोलायचं असेल ते अवतारी पुरुषांच्या विषयी, भगवंतांच्या विषयी, संतांच्या विषयी, सद्गुरूंच्या विषयी अशाच कथा कराव्या. आपण सामान्यतः कथा माणसांच्या करत असतो, त्या कथाला खरंच काही अर्थ नसतो. ते विश्वही असत असतं, त्यातल्या कथाही असत असतात, ती मंडळीही असत असतात. त्या असतचा विचार जर सारखं करत राहिलो तर ते सतपर्यंत आपण कधी पोहोचणारच नाही. म्हणून त्यांनी त्याच्यातलं महत्वाची गोष्ट सांगितली, सतचा विचार करा. म्हणजे चिंतने चिंतने तद्रूपता, त्याचं चिंतन करता करता सहज जीव हा सतरूप होऊन जाईल. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांशी तुटी. ज्यांना आपण जीवलग असं समजत असतो ती जरी एक वेळ बाजूला सारावी लागली तरी सारावी, पण कशासाठी, देवाचं सख्यत्व जोडण्यासाठी. मीराबाई राजघराण्यातील, पण जेव्हा तिच्या लक्षात आलं की हे दूर सारल्याखेरीज
मेरा तो गिरीधर गोपाल मला मिळणार नाही आहे, ती मी सगळं सोडून ती निघून गेलेली आहे. समर्थ वयाच्या 12व्या वर्षी रामरायासाठी म्हणून सर्व आपला संसार टाकून बोहल्यावरून पळून गेलेले आहे. गोंदोलेकर महाराज आहेत, श्रीधर स्वामी आहेत. सगळ्या संतांची जीवन जर आपण पाहिली तर लहान वयातच देवाचं सख्यत्व जाण्यासाठी आपल्या जीवलगांची तुटी करून ते निघून गेलेले आहेत. सर्वार्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. किती वेळा संतांच्या जीवनात जर आपण पाहिलं इतकी कठोर त्यांनी तपश्चर्या केलेली आहे की मरणाशी गाठ होती काही काही वेळेला, पण तरी देखील त्यांना एकच निष्ठा होती की मी भगवंतासाठी हे सगळं करतो आहे, सद्गुरूंनी सांगितलं म्हणून करतो आहे. त्यामुळे त्यांची गुरुनिष्ठा, त्यांची ईश्वरनिष्ठा ही महत्वाची असल्यामुळे कोणत्याही संकटाला ते तोंड देऊ शकले. आणि असा जर एखादा शिष्य भक्त जर प्रयत्न करत असेल तर भगवंत देखील कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. तो पाठीमागं उभा असतो, परंतु लहान मुलाला जसं आई चाल म्हणत असते पण तो पडणार नाही याची काळजी घेत असते, त्याप्रमाणे त्या भक्तावर संकट आलेली असतात, पण त्या संकटातून निवारण्याचं कामही भगवंत पाठीमाग आजूबाजूला उभं राहून करत असतो. पण त्याचं धैर्य आहे का नाही तो पाहत असतो. पुष्कळ वेळा अशा धैर्याच्या वेळेला अनेक सामान्य मंडळी ही गळून जातात आणि माग फिरतात. पण क्वचित एखादा जो असतो शिष्य मोठा धारिष्ठाचा, म्हणून पुढे 5व्या दशकामध्ये समर्थांनी शिष्याची जी लक्षणं सांगितली ती आपण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये देखील शिष्य कसा असावा धारिष्ठाचा असं म्हटलेलं आहे. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावासमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मा गृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची भक्तिरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर अद्वैत केसकर यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020

0: मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. ऐकूया पारंपरिक गीत आणि संगीत रचना. स्वर आहे आर्यन पराडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्रे यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे मीना जोशी यांचा.

श्रोते हो आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांनी चिंतोपंत टोळांकडे भेदक नजरेने पाहिल्यावर चिंतोपंत सर्द झाले होते। त्यांना आपली चूक लक्षात आली होती आणि स्वामींच्या समोरून सटकायचं कसं याचा विचार ते करत होते। चिंतोपंत टोळ स्वामींच्या समोरून मान खाली घालून निघून गेले। घरी गेल्यावर सुद्धा त्यांच्या मनात एकच विचार घुमत होता की स्वामींनी आपल्या मनातले सर्व भाव ज्या अर्थी ओळखले त्या अर्थी हे स्वामी कोणी भणंग बैरागी वगैरे नसून सिद्ध पुरुष असावेत। त्यांना आपण कधीच नमस्कार केला नाही की जेवणाखाण्याची वास्तुपुस्तक केली नाही। म्हणून चिंतोपंतांनी ठरवलं की उदयिक देवळात गेल्यावर सर्व चौकशी करायची। म्हणून दुसऱ्या दिवशी चिंतोपंत टोळ जेव्हा देवळात शिरले तेव्हा स्वामींनी त्यांना खुणेनी जवळ बोलावलं आणि म्हटलं, माझ्या जेवण्याची चिंता अजिबात करू नका। आजपासून मी ठरवलं आहे की देवळात राहायच्या ऐवजी आता तुमच्याच घरात राहायचं। असं म्हणून स्वामी चिंतोपंतांच्या घरी खरोखरच गेले। चिंतोपंतांना दुसरीच काळजी लागली, आपल्या पंक्तीला आता रोज हे बसणार, परंतु आत्तापर्यंत कुठल्या जातींमध्ये स्वामी मांडीला मांडी लावून बसले असतील कोणास ठाऊक। आपण त्यांच्या पंक्तीला न बसता प्रथम त्यांचं भोजनाचं ताट मांडायचं, त्यांचं जेवण झालं की ती जागा शेणाने सारवायची, त्यावर गोमूत्र शिंपडायचं आणि जागा पवित्र करून घ्यायची आणि मगच आपण भोजन घ्यायचं, असं मनाशी ठरवून चिंतोपंत टोळांनी स्वामींचं ताट मांडलं। इतरही काही पानं मांडली। स्वामींनी अंतर्ज्ञानाने चिंतोपंतांच्या मनातले विचार ओळखले। चिंतोपंतांनी स्वामींना विनंती केली की स्वामी जेवायला बसा। तेव्हा स्वामी उठले आणि भोजनाला बसायच्या ऐवजी घराबाहेर पडले। चिंतोपंतांनी धावत जाऊन स्वामींना विनंती केली की स्वामी जेवायला बसा। तेव्हा स्वामी चिंतोपंतांना म्हणाले, आम्ही देहाने आणि मनाने अशुद्ध आहोत, तुमच्या पंक्तीला मी बसणं योग्य नाही। तुम्ही शुद्ध आहात, तुम्ही जेवून घ्या। तुमच्यासारख्या श्रेष्ठ कुळातल्या व्यक्तीबरोबर बसणं योग्य होणार नाही। चिंतोपंतांच्या लक्षात आलं, त्यांनी स्वामींची क्षमा मागितली, पाया पडले, शरण गेले आणि स्वामींनी उदार अंतःकरणाने त्यांना क्षमा केली। त्या क्षणी चिंतोपंतांच्या हृदयाचा काया पालट झाला। ते स्वामींचे निष्ठावंत उपासक झाले, स्वामींच्या जवळ राहिले। स्वामींनी आपल्या अस्तित्वाने त्यांचा काया पालट करून टाकला। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, नामाची गोडी एकदा का लागली की प्रापंचिक सुखाची गोडी हळूहळू कमी होऊ लागते। प्रपंचाची आसक्ती एकदा का संपली की भगवंताशी आपला सुखसंवाद सुरू होतो। सत्संगात राहिलं की त्या भक्ती मार्गाची नीट ओळख होते, पावलं स्थिर पडू लागतात। तुम्हाला मी एक सत्य सांगतो की भगवंत प्राप्ती ही कष्टसाध्य नाही, तर ती अत्यंत सोपी प्रक्रिया आहे। फक्त निष्ठा, प्रेम आणि अर्पण भाव साधकाला परमेश्वराच्या दरवाजापर्यंत घेऊन जातो। गोंदवलेकर महाराज म्हणतात ते सत्य आहे, मनाने होऊन जावे भगवंताचे, त्याने खास केले सार्थक जन्माचे।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 15 जून. मी फक्त एका नामातच आहे. मनुष्य कितीही मोठा असला, उत्तम पुराण आणि प्रवचन सांगणारा जरी असला, तरी तो जर नामात राहत नसेल किंवा त्याच्या संगतीत परमेश्वराचं प्रेम लागत नसेल, तर तो कदापिही संत म्हणून समजला जाणार नाही. संतांचे नातेवाईक संत असतातच असं नव्हे. आपण नोकरी केली तर आपला मुलगा नोकरी करीलच असं काही नाही. तसंच जो भगवंताचा आहे त्याचा मुलगा भगवंताचा असेलच असं नाही. संत जरी झाला तरी त्याने 4 माणसांसारखंच वागावं. काहीतरी वागणं हे संताचं वागणं नव्हे. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण होय. कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचं कारणच उरत नाही. साधूच्या अंतःकरणामध्ये भयाचा संकल्प नसल्यामुळे वाघ, सिंह, साप त्याला त्रास देत नाहीत. अगदी जंगली वाघाकडे देखील निर्भयतेने नजरानजर केली तर तो अंगावर येत नाही. शिवाय साधूच्या शुद्ध अंतःकरणाचाही त्याच्यावर परिणाम होतो. अशा रीतीने संतांच्या अंतःकरणाची प्राणीमात्रांना सुद्धा जाणीव असते. अशा संतांचा सहवास मिळणं ही फार भाग्याची गोष्ट आहे. परमेश्वराचं प्रेम लागणं किंवा सतत मुखात नाम येणं हेच संतांच्या संगतीत राहून साधायचं असतं. संतांची अखंड संगत नामानेच ठेवता येईल. जिथे नाम आहे तिथे संतांचा सहवास आहे. तुकाराम महाराजांसारखे संतसुद्धा देवापाशी मागताना तुझा विसर न पडावा हेच मागतात. तसंच रामदास स्वामी देवाला म्हणतात, तुझा योग म्हणजे तुझा सहवास मला नित्य घडू दे. योग असणं म्हणजे दुसरं काही नसून मन जेव्हा अनुसंधानापासून अलिप्त होऊन इतर विचारात भटकतं तेव्हा त्याला आवरून परत अनुसंधानात लावणं हीच योगशक्ती. हुकूम कितीही कडक असे नका, परंतु त्याच्या खाली जर सही नसेल तर त्या हुकुमाला महत्व नाही. साहेबाच्या सहीच्या कागदाला महत्व आहे. नाम हे सर्व साधनात सहीसारखं आहे. एका मुलाला अत्यंत राग येत असे. रागाच्या भरात तो आपलं डोकं आपटून घेई. त्याला मी सांगितलं, रोज स्नान झाल्यावर आपल्या पोटावर गंधाने रामनाम लिहून ठेव आणि ज्या ज्या वेळी राग येईल त्या त्या वेळी त्या नामाकडे पहा. आणि त्या प्रयोगाने त्या मुलाचा राग आपोआप शांत झाला. खरोखर नामात किती प्रचंड शक्ती आहे, अनुभव घेऊनच पहा. मी आजपर्यंत सर्वांना नामच सांगत आलो आहे. मी इथे नाही, मी तिथे नाही, मी गेलो नाही, मी जात नाही, मी फक्त नामातच आहे. ज्याच्या जवळ भगवंताचं नाम आहे त्याच्या मागे पुढे मी आहेच. तुम्ही भगवंताचं नाम घ्यावं या पलीकडे, सत्य सांगतो, मला कसलीही अपेक्षा नाही. श्रीराम.

स्टूडियोज पुणे प्रस्तुती भक्ती सुधा। भक्ती सुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्ती सुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्ती सुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे। या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या। अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या। डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530।

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: ऐकूया प्रभू सोमनाथा हे जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार प्रभाकर जोग. स्वर आशा भोसले.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत चंद्रशेखर कामेरकर आणि स्वर आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाम मंत्र।

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

श्रोते हो अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय तिसावा। श्री गणेशाय नमहा। नारायण ऋषि नारदांना सांगू लागले, नारदा, चित्रगुप्ताने यमाला त्या कद्रूची गतजन्मातली सर्व पापे सांगितली। यम क्रुद्ध झाला, त्याने त्या जीवात्म्याला पिशाच्च योनीत चिरकाल दुःख भोगण्याची आणि नंतर वानर म्हणून जन्म घेऊन हालात दिवस कंठण्याची शिक्षा दिली। दूतांनी त्याला लगेच घोर यातनामय अशा प्रेत योनीत ढकललं। तिथे तो भूक, तहान, उष्णता, थंडी आदी तीव्र संवेगांनी फारच क्लेश भोगत राहिला। त्यानंतर त्याला वानराचा जन्म मिळाला। कालंजर पर्वतावर एक सरोवर आहे, तिथे तो राहिला। ते सरोवर पापनाशक आहे। दैत्यांच्या भयाने पूर्वी देवांनी तिथे आश्रय घेतला होता। तिथे मृगतीर्थ नामक कुंड आहे, तो वानर तिथे राहू लागला। रामावतारात रामाने वानरांना असा वर दिला होता की त्यांना गर्द झाडी, अन्न म्हणून फळं आणि पाणी ह्या गोष्टी कधीही कमी पडणार नाहीत। त्या वरामुळेच त्या वानररूपी कद्रू विप्राला तिथे राहायला मिळालं। केरळ देशात असताना त्या ब्राह्मणाने चित्रकुंडल नावाच्या एका धनिक व्यापाऱ्याच्या घरी चाललेलं अधिक मासाचं व्रत पाहिलं होतं आणि दक्षिणा मिळण्याच्या आशेने वाहवा करून त्या व्रताची खूप प्रशंसा केली होती। पुरुषोत्तमाची पूजा पाहिली होती, देवाला वंदन केलं होतं। त्याचं एवढंच पुण्य झालं होतं, तेवढ्याने त्याला वनराई, फळे, पाणी आदी सुखे मिळून त्याचा वानर जन्म थोडा तरी सुसह्य झाला होता। पण त्याच्या तोंडात व्रण झालेले असल्यामुळे त्याला फळे खाता येईनात, त्यातच तो दुबळा झाला। एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारताना तो खाली पडला, त्याचे दात पडले, अंग ठेचाळलं। तेवढ्यात योगायोगाने अधिक मास आला। तेव्हा घटना अशी घडली की पाणी पिण्यासाठी तो मृगतीर्थापाशी गेला होता, पण त्यात त्याला उतरता येईना। मग तो कसा बसा झाडावर चढला, तिथून तो खाली पडला, तो त्या कुंडात, तो त्या थोडंसं पाणी असलेल्या कुंडात पडलेलाच राहिला। त्याला चार दिवस स्नान घडलं, उपवास तर महिनाभर घडला। पाचव्या दिवशी तो कासावीस होऊन मरण पावला। तेव्हा त्याचा जीवात्मा मुक्त होऊन दिव्य विमानाने अधिक मासात गोलोकात पोहोचला। ती घटना पुढील अध्यायात सांगतात। ओम नमो भगवते वासुदेवाय।

रात्रंदिवस तळमळे, ऐसे जाता बहुत दिवस, दैवे पातला पुरुषोत्तम मास, जो साक्षात पुरुषोत्तमास, प्रिय विशेष

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 30वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, या अधिक मासात संपूर्ण शाकाहारी रहावे व महिन्याच्या शेवटी सुयोग्य व्यक्तीला शाकाहारी पदार्थ दान द्यावेत. ओम श्री विष्णवे नमः. अधिक मास पोथी अध्याय 31वा. श्री गणेशाय नमः. तो वानर दिव्य मानव झाला, त्यातही त्याला पीतांबर, उत्तरीय, मुकुट आदी प्राप्त झालं. देवदूत सुशील आणि पुण्यशील हे त्याला विमानात आरूढ होण्यासाठी आदराने विनंती करू लागले. तो थक्क झाला. आपली एवढी पापे असूनही ही गती कशी मिळाली याचे त्याला आश्चर्य वाटले. तेव्हा दूतांनी त्याला सांगितले की तू पुरुषोत्तम मासात उपाशी राहिलास, पाण्यात पडून राहिल्याने स्नान घडले आणि पश्चात्तापाने शुद्ध झालास, मागच्या जन्मात तू पुरुषोत्तमाची पूजा पाहिलीस, वंदन केलेस, अधिक मास व्रताची प्रशंसा केलीस, या सर्व पुण्यकर्माने तुझी पापे नष्ट झाली आहेत आणि तुला सद्गती प्राप्त झाली आहे. कद्रु विप्र दिव्य देहधारी झाला होता. त्याने कालंजर पर्वताला, त्या वनाला, मृगतीर्थाला भावभक्तीने नमस्कार केला आणि विमानात आरूढ होऊन तो देवगणांनी स्तविला गेला, स्वर्गात गेला आणि नंतर अत्यानंदमय अशा गोलोकात गेला. नारायणाने अशा कथा नारदांना सांगितल्या आणि नारदांचं खूप समाधान झालं. ते पुरुषोत्तमाचं स्मरण करीत सत्यलोकाप्रत गेले. नैमिषारण्यात सूत हे शौनकादिकांना याप्रमाणे कथा सांगत होते. ते पुढे म्हणाले, पुरुषोत्तम मासामध्ये केलेल्या अल्पस्वल्प सेवेचं फळ फार मोठं मिळतं. या महिन्यात पुरुषोत्तम हरी फार लवकर प्रसन्न होतो. सर्व प्रकारचे ऐहिक आणि स्वर्गातील दिव्य भोग भोगून भगवंताचा तो भक्त मोक्ष पावतो आणि नित्य गोलोकात श्रीकृष्णासन्निध निवास करतो. ओम नमो भगवते वासुदेवाय.

सदा अंतरी ध्यात असे, कृपा सागर माता पितर, तई प्रेरिले माझे अंतर, अधिकमास महात्म्य सुंदर, प्राकृत भाषेत

लिहिले न्यून अथवा अधिक झाले तरी तेणे च क्षमिले पाहिजे। अधिक मास महात्म्य संस्कृत तयाचे झाले हे प्राकृत।

अधिकमास महात्म्य या अधिकमासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण अखेरचा 31वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, या महिन्यात परद्रोह, परनिंदा, हिंसा, अभक्षभक्षण, क्रोध, कपट मुळीच करू नये, अपशब्द बोलू नये. या अधिकमासाच्या शेवटी आपण यथाशक्ती विप्राला यथायोग्य दान द्यावे. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिकमासातील पुरुषोत्तमाची आरती.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम अधिक मास महात्म्य. अधिक मास पोथी वाचन भाग्यश्री केसकर. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

अधिक मास पोथीचा आजचा भाग श्री एकनाथ बाबू जोशी मुक्काम पोस्ट वेताळ बांबर्डे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांनी आपले वडील स्वर्गीय श्री बाबू विष्णू जोशी तसंच आई स्वर्गीय श्रीमती नीला बाबू जोशी यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केला.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्ती रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भक्ती सुधा ऐकण्यासाठी तसंच भक्ती सुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
0: श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। प्रस्तुती भक्ती सुधा।

समर्थ आपण दासबोधाचा चौथा दशक पाहतो आहोत. नवविधा भजन चालू आहे. आज समास आठवा घ्यायचा आहे सख्य भक्ती. आपण आत्मनिवेदनाच्या जवळजवळ चाललेलो आहोत. सख्य भक्ती साधकाने भगवंताशी नातं जोडायचं आहे, सख्य जोडायचं आहे, त्यासाठी त्यांनी काय काय करायला पाहिजे हे समर्थाने विस्तृतपणाने सांगितलंय. ते आपण बारकाईनं समजून घेतलं पाहिजे की आपण नेमकं काय केलं असता भगवंत हा आपला साखा होईल. समर्थ म्हणतात देवासी परमसख्य करावे. आपण सख्य करतो ते अवांतर माणसांशी, आपल्या नातेवाईकांशी आपलं सख्य आहे असं आपण म्हणतो, काही धंदा उद्योगातल्या मंडळींशी आपलं सख्य आहे असं म्हणतो. परंतु नेहमी असं लक्षात घ्यायला लागतं की सामान्य माणसं ही देहबुद्धीवरच असल्यामुळे, स्वार्थाशी त्यांचं अत्यंत जवळचं नातं असल्यामुळे त्यांचं सख्य जे असतं ते जोपर्यंत त्यांच्या स्वार्थाला तडा जात नाही तोपर्यंत ते सख्य असतं. आणि जरा काही कारणाने त्यांच्या स्वार्थाला धक्का बसतोय असं वाटलं तर अगदी आपली जवळची माणसं ज्याला आपण म्हणतो ती माणसं देखील आपल्यापासून दूर होतात. आणि हा सगळा अनुभव संतांनी घेतलेला असतो. आणि म्हणून संत आपल्याला स्पष्टपणे सांगतात की सख्य जर करायचंच असेल तर देवाशी परमसख्य करावे. देवाशी परमसख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे. आपण जे बांधायला जातो ते नात्यानी बांधायला जातो, कुणावर अधिकार गाजवायला जातो, ते माझं आहे म्हणून आपण बांधायला जातो. पण इथे समर्थ सांगतात भगवंताला प्रेमानी प्रीतीनं बांधता येत. भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखोनी भुलला. भगवंताला जर आपलंस करायचं असेल तर भाव भक्तीनंच त्याला बांधता येत. म्हणून प्रेम प्रीतीने बांधावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्षण असे. सख्य भक्तीमध्ये दोघांच्या मध्ये अत्यंत प्रेम पाहिजे तर याची सख्य भक्ती संभवते. त्यासाठी काय करावं? देवास जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेने रीती. देवाला ज्याच्याबद्दल अत्यंत प्रेम आहे, देवाला जे अत्यंत आवडतं अशी गोष्ट जर आपण करायला लागलो तर हळूहळू हळू देवाला आपल्याबद्दल विशेष प्रेम निर्माण होतं, त्याची कृपा आपल्याला प्राप्त होत असते. आणि म्हणून येणे करता भगवंती सख्य घडे नेमस्त. भगवंताशी नेमस्त सख्य घडायचं असेल तर देवाला जे आवडतं ते आपण करायचं. देवाला काय आवडतं बरं सामान्य माणसाला कळणार नाही, पण संत आपल्या अनुभवावरून सांगतात भक्ती भाव आणि भजन. भगवंताला भक्ती आवडते, भाव आवडतो. आणि भाव याचा अर्थ केवळ भगवंताच्या ठिकाणी म्हणजे मूर्तीच्या ठिकाणी भाव नसून सर्व ठिकाणी भगवंतच आहे, त्याचा कुठेही अभाव नाही असा त्याचा भाव धरून आपलं वर्तन झालं पाहिजे. म्हणून भक्ती भाव आणि भजन. भजन याचा अर्थ देखील केवळ टाळ मृदुंग घेऊन जे केलं जातं भजन ते नव्हे, ते ह्या भजनाचा एक भाग आहे. ते भजन सुद्धा अंतःकरणपूर्वक व्हायला पाहिजे. भजन जरूर करावं, भगवंतांना ते आवडत असतं, परंतु अंतःकरणातून आलेलं पाहिजे, वर कंठातून आलेलं नव्हे. म्हणून तसं जर होत असेल तर, आणि शिवाय निरूपण, अद्वैत निरूपण पाहिजे. आत्मचर्चेशिवाय अध्यात्माचा बोध झाल्याशिवाय साधकाला पुढे जाता येत नाही. म्हणून अद्वैत ग्रंथांचं निरूपण पाहिजे आणि सगुणाचं कथाकीर्तन पाहिजे. म्हणजे सगुणाची उपासनाही पाहिजे, निर्गुणाची उपासनाही पाहिजे, आणि त्याबरोबर भाव भक्ती भजन पाहिजे. आणखी शिवाय प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा. देवाला काय आवडतं हे स्पष्ट सांगितलं. गायन करणारी मंडळी पुष्कळ आहेत पण ते भक्त नसतात, आणि प्रेमळ भक्त तर मुळीच नसतात. पुष्कळ वेळा गायन हे जे असतं ते पैशासाठी, पोटासाठी, कीर्तीसाठी, मोठेपणासाठी, अशासाठी केलं जातं. पण भगवंताला तो कसा चांगला गातो ह्यापेक्षा सुद्धा किती भावानी गातो, त्याच्यातून त्याला काय अपेक्षित आहे ह्याच्याकडे जास्त लक्ष असतं. सगळ्यांनाच काही ताल सूर आवाज असेल असं नाही, परंतु अंतःकरणातून आलेलं जे संगीत असेल, अंतःकरणातून आलेलं जे गायन असेल, मोठ्या प्रेमाने गायलेलं असेल असं जे गायन असेल ते भगवंताला आवडतं. म्हणून प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा. प्रत्येक शब्द महत्वाचा आहे, तो साधकाने लक्षात ठेवायला पाहिजे.
आपण तैसेची वर्तावे. जे जे भगवंताला आवडतं म्हणून सांगितलंय ना, आपण त्याचप्रमाणे वर्तन करावं. सगळ्या गोष्टी देवाला आवडणाऱ्या, सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपताना सुद्धा काय भगवंताला आवडतं असं सारखं मनामध्ये ठेवून जे आवडतं तेच करावं. म्हणून आपण तैसेची वर्तावे, तसंच वर्तन करावं. नुसतं वर्तन करावं एवढं नव्हे तर त्याच्या पुढेही जाऊन असं म्हणतात, आपण अशी तेच आवडावे. जे केवळ मालकाने सांगितलंय म्हणून नोकर करतो तसं हे काम नाहीये. ह्याच्यामध्ये असं एक प्रेमाचं नातं आहे की भगवंताला ते आवडतं ना, मग तेच मी करतो असं नव्हे तर मला देखील आता तेच आवडायला लागलेलं आहे असा त्याचा भाव झाला पाहिजे. म्हणजे मोठ्या आवडीनं सगळं काम केलं पाहिजे. म्हणून आपण अशी तेच आवडावे, मनासारिका होता स्वभावे, सख्य घडेने मस्त. भगवंताच्या मनासारखं जर तो करत असेल साधक तर सहजच सख्य भक्ती होते. तर जे जे काही भगवंताला वाटतं त्या त्याप्रमाणे त्याचं सगळं प्रत्येक कर्म चाललंय. देहाचंच कर्म असं नव्हे तर मनात येत आहे ते, बुद्धीत येत आहे ते, अंतःकरणात येत आहे ते. अखंड एकच ध्यास त्या भक्ताने घेतलेला आहे, साधकाने घेतलेला आहे. आणि कणाकणात भगवंतच कसा भरून राहील याचा ध्यास त्याचा आलाय. साहजिकच भगवंताशी त्याचं सख्य घडत. देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडून देणे. आपल्या ज्या सुखाच्या कल्पना असतात, काय केलं असतात देहाला सुख लाभेल, गाद्या गिरद्या खाणं पिणं आवत जे यावं, असं न म्हणता देवाशी सख्य जर जोडायचं असेल तर आपल्या सौख्यावर किंवा आपल्या सौख्याच्या कल्पनेवर तिलांजली दिली पाहिजे. मला काय आवडतंय, मला कशात सुख आहे असं न म्हणता देवाला काय आवडतंय तिकडे लक्ष पाहिजे. म्हणून आपल्या सौख्य सोडू न देवे, अनन्य भावे जीवे प्राणे शरीर तेही वेचावे. शरीर कशासाठी कष्ट व्हायचं आहे, झिजवायचं आहे, तर अनन्य भावानी जीवानी प्राणाने भगवंताला आवडेल ते करायचंय. अनन्य भावे, आणखी ह्याला काय आवडतं त्याला काय आवडतं तिकडे लक्ष नाही आहे. अन्य एकच भगवंत आहे, तोच माझा सखा व्हावा अशी इच्छा आहे, अशा बोधानी जीवा प्राणा सकट आपण त्याप्रमाणे करायला पाहिजे. सांडून आपली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता. आपण अखंड 24 तास आपल्या संसाराचं चिंतन करत असतो. संसार ह्याचा अर्थ केवळ मुलंबाळ नव्हे तर आपला धंदा उद्योग, आपली मान प्रतिष्ठा, सत्ता संपत्ती, जे जे काही या देहाशी निगडित आहे त्याचाच विचार आपला अखंड चालू असतो 24 तास, त्याच संबंधीचा विचार. तर ते म्हणताय संसाराची जे आहे तो देहाच्या अंगाने संसाराची कर्म जरूर करावीत, पण चिंतन जे करावं ते भगवंताचं करावं. हा संसारातली कर्म तरी मी का करतो आहे तर भगवंतानी दिलेली आहेत म्हणून मी करतो आहे, पण ही केल्याने मला जर काही मिळवायचं असेल तर मला भगवंत मिळवायचा आहे म्हणून मी हे करतो आहे. संसारासाठी संसार नाही, भगवंतासाठी संसार आहे. हाट भरला संसाराचा नफा पाहावा देवाचा. संसाराच्या कर्तव्यातून माझं जर का मोहरा असेल तो भगवंताकडे आहे. संसार टाकता येत नाही, देहाची कर्म टाकता येत नाही म्हणून मी करतो आहे, परंतु माझं जर लक्ष असेल तर करीत जावी देवाची चिंता, याचा अर्थ देवाचं चिंतन. अखंड मनी मानसी एकच ध्यास आहे की अंतरात गोविंद कसा राहील. गोविंद गोविंद मना लागली या छंद. अंतःकरणात संसार बसवायचा नाही, अंतःकरणात गोविंदाला बसवायचं. त्यासाठी मग निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाच्याची सांगाव्या. सद्गुरू असतील, संत असतील, कुणाशी बोलायचं झालं तर त्यांचं मोठेपण कशात आहे, त्यांनी काय साधना सांगितली. जे भगवंतांचे अवतार होऊन गेले त्यांनी कसं जीवन घालवलं, भक्तांच्या साठी त्यांनी किती कष्ट उपसले, काय काय गोष्टी केल्या, असं अखंड जे काही बोलायचं असेल ते अवतारी पुरुषांच्या विषयी, भगवंतांच्या विषयी, संतांच्या विषयी, सद्गुरूंच्या विषयी अशाच कथा कराव्या. आपण सामान्यतः कथा माणसांच्या करत असतो, त्या कथाला खरंच काही अर्थ नसतो. ते विश्वही असत असतं, त्यातल्या कथाही असत असतात, ती मंडळीही असत असतात. त्या असतचा विचार जर सारखं करत राहिलो तर ते सतपर्यंत आपण कधी पोहोचणारच नाही. म्हणून त्यांनी त्याच्यातलं महत्वाची गोष्ट सांगितली, सतचा विचार करा म्हणजे चिंतने चिंतने तद्रूपता. त्याचं चिंतन करता करता सहज जीव हा सतरूप होऊन जाईल. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांची तुटी. ज्यांना आपण जीवलग असं समजत असतो ती जरी एक वेळ बाजूला सारावी लागली तरी सारावी, पण कशासाठी, देवाचं सख्यत्व जोडण्यासाठी. मीराबाई राजघराण्यातील, पण जेव्हा तिच्या लक्षात आलं की हे दूर सारल्याखेरीज
मेरा तो गिरीधर गोपाल मला मिळणार नाहीये, तिने सगळं सोडून ती निघून गेलेली आहे. समर्थ वयाच्या 12व्या वर्षी रामरायासाठी म्हणून सर्व आपला संसार टाकून बोहल्यावरून पळून गेलेले आहे. गोंदोलेकर महाराज आहेत, श्रीधर स्वामी आहेत, सगळ्या संतांची जीवन जर आपण पाहिली तर लहान वयातच देवाचं सख्यत्व जाण्यासाठी आपल्या जीवलगांची तुटी करून ते निघून गेलेले आहेत. सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. किती वेळा संतांच्या जीवनात जर आपण पाहिलं इतकी कठोर त्यांनी तपश्चर्या केलेली आहे की मरणाशी गाठ होती काही काही वेळेला, पण तरी देखील त्यांना एकच निष्ठा होती की मी भगवंतासाठी हे सगळं करतो आहे, सद्गुरूंनी सांगितलं म्हणून करतो आहे. त्यामुळे त्यांची गुरुनिष्ठा, त्यांची ईश्वरनिष्ठा ही महत्वाची असल्यामुळे कोणत्याही संकटाला ते तोंड देऊ शकले. आणि असा जर एखादा शिष्य भक्त जर प्रयत्न करत असेल तर भगवंत देखील कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, तो पाठीमागे उभा असतो. परंतु लहान मुलाला जसं आई चाल म्हणत असते पण तो पडणार नाही याची काळजी घेत असते, त्याप्रमाणे त्या भक्तावर संकट आलेली असतात पण त्या संकटातून निवारण्याचं कामही भगवंत पाठीमागं आजूबाजूला उभं राहून करत असतो. पण त्याचं धैर्य आहे का नाही तो पाहत असतो. पुष्कळ वेळा अशा धैर्याच्या वेळेला अना एक सामान्य मंडळी ही गळून जातात आणि मागं फिरतात. पण क्वचित एखादा जो असतो शिष्य मोठा धारिष्ठाचा, म्हणून पुढे 5व्या दशकामध्ये समर्थ आणि शिष्याची जी लक्षणं सांगितली ती आपण बघणार आहोत, तर त्याच्यामध्ये देखील शिष्य कसा असावा धारिष्ठाचा असं म्हटलेलं आहे. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावासमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मा गृधः कस्य स्विद्धनम्.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली सरस्वती नंदन यांची भक्तिरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
2: संगीतकार वसंत देसाई यांच्या संगीतरचनेतील ग.दि. माडगुळकर यांचं गीत आता ऐकूया, स्वर आशा भोसले यांचा।

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, भक्तीसुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना, संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना हर्डीकर यांचा।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

भक्ती सुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्ती सुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया संत चोखामेळा यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना, स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर पल्लवी पोटे यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आनंद भाटे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00 वाजता.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाम मंत्र।

0: श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ। आपण दासबोधाचा चौथा दशक पाहतो आहोत, नवविधा भजन चालू आहे। आज समास आठवा घ्यायचा आहे, सख्य भक्ती। आपण आत्मनिवेदनाच्या जवळजवळ चाललेलो आहोत। सख्य भक्ती साधकाने भगवंताशी नातं जोडायचं आहे, सख्य जोडायचं आहे, त्यासाठी त्यांनी काय काय करायला पाहिजे हे समर्थाने विस्तृतपणाने सांगितलंय। ते आपण बारकाईनं समजून घेतलं पाहिजे की आपण नेमकं काय केलं असता भगवंत हा आपला सखा होईल। समर्थ म्हणतात, देवासी परमसख्य करावे। आपण सख्य करतो ते अवांतर माणसांशी, आपल्या नातेवाईकांशी आपलं सख्य आहे असं आपण म्हणतो, काही धंदा उद्योगातल्या मंडळींशी आपलं सख्य आहे असं म्हणतो, परंतु नेहमी असं लक्षात घ्यायला लागतं की सामान्य माणसं ही देहबुद्धीवरच असल्यामुळे, स्वार्थाशी त्यांचं अत्यंत जवळचं नातं असल्यामुळे त्यांचं सख्य जे असतं ते जोपर्यंत त्यांच्या स्वार्थाला तडा जात नाही तोपर्यंत ते सख्य असतं। आणि जरा काही कारणाने त्यांच्या स्वार्थाला धक्का बसतोय असं वाटलं तर अगदी आपली जवळची माणसं ज्याला आपण म्हणतो ती माणसं देखील आपल्यापासून दूर होतात। आणि हा सगळा अनुभव संतांनी घेतलेला असतो आणि म्हणून संत आपल्याला स्पष्टपणे सांगतात की सख्य जर करायचंच असेल तर देवाशी परमसख्य करावे। देवाशी परमसख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे। आपण जे बांधायला जातो ते नात्याने बांधायला जातो, कुणावर अधिकार गाजवायला जातो ते माझं आहे म्हणून आपण बांधायला जातो, पण इथे समर्थ सांगतात भगवंताला प्रेमाने प्रीतीनं बांधता येतं। भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखोनी भुलला। भगवंताला जर आपलंसं करायचं असेल तर भाव भक्तीनंच त्याला बांधता येत। म्हणून प्रेम प्रीतीने बांधावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्षण असे। सख्य भक्तीमध्ये दोघांच्या मध्ये अत्यंत प्रेम पाहिजे तर याची सख्य भक्ती संभवते। त्यासाठी काय करावं? देवास जयाची अत्यंत प्रीती, आपण वर्तावे तेने रीती। देवाला ज्याच्याबद्दल अत्यंत प्रेम आहे, देवाला जे अत्यंत आवडतं अशी गोष्ट जर आपण करायला लागलो तर हळूहळू देवाला आपल्याबद्दल विशेष प्रेम निर्माण होतं, त्याची कृपा आपल्याला प्राप्त होत असते। आणि म्हणून येणे करता भगवंती सख्य घडे नेमस्त। भगवंताशी नेमस्त सख्य घडायचं असेल तर देवाला जे आवडतं ते आपण करायचं। देवाला काय आवडतं बरं सामान्य माणसाला कळणार नाही, पण संत आपल्या अनुभवावरून सांगतात भक्ती भाव आणि भजन। भगवंताला भक्ती आवडते, भाव आवडतो, आणि भाव याचा अर्थ केवळ भगवंताच्या ठिकाणी म्हणजे मूर्तीच्या ठिकाणी भाव नसून सर्व ठिकाणी भगवंतच आहे, त्याचा कुठेही अभाव नाही असा त्याचा भाव धरून आपलं वर्तन झालं पाहिजे। म्हणून भक्ती भाव आणि भजन, भजन याचा अर्थ देखील केवळ टाळ मृदुंग घेऊन जे केलं जातं भजन ते नव्हे, ते ह्या भजनाचा एक भाग आहे। ते भजन सुद्धा अंतःकरणपूर्वक व्हायला पाहिजे। भजन जरूर करावं, भगवंतांना ते आवडत असतं, परंतु अंतःकरणातून आलेलं पाहिजे, वर कंठातून आलेलं नव्हे। म्हणून तसं जर होत असेल तर, आणि शिवाय निरूपण, अद्वैत निरूपण पाहिजे। आत्मचर्चेशिवाय, अध्यात्माचा बोध झाल्याशिवाय साधकाला पुढे जाता येत नाही। म्हणून अद्वैत ग्रंथांचं निरूपण पाहिजे आणि सगुणाचं कथाकीर्तन पाहिजे। म्हणजे सगुणाची उपासनाही पाहिजे, निर्गुणाची उपासनाही पाहिजे, आणि त्याबरोबर भाव भक्ती भजन पाहिजे। आणखी शिवाय प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा। देवाला काय आवडतं हे स्पष्ट सांगितलं। गायन करणारी मंडळी पुष्कळ आहेत पण ते भक्त नसतात, आणि प्रेमळ भक्त तर मुळीच नसतात। पुष्कळ वेळा गायन हे जे असतं ते पैशासाठी, पोटासाठी, कीर्तीसाठी, मोठेपणासाठी अशासाठी केलं जातं, पण भगवंताला तो कसा चांगला गातो ह्यापेक्षा सुद्धा किती भावाने गातो, त्याच्यातून त्याला काय अपेक्षित आहे ह्याच्याकडे जास्त लक्ष असतं। सगळ्यांनाच काही ताल सूर आवाज असेल असं नाही, परंतु अंतःकरणातून आलेलं जे संगीत असेल, अंतःकरणातून आलेलं जे गायन असेल, मोठ्या प्रेमाने गायलेलं असेल असं जे गायन असेल ते भगवंताला आवडतं। म्हणून प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा। प्रत्येक शब्द महत्वाचा आहे, तो साधकांनी लक्षात ठेवायला पाहिजे।
आपण तैसेची वर्तावे. जे जे भगवंताला आवडतं म्हणून सांगितलंय ना, आपण त्याचप्रमाणे वर्तन करावं. सगळ्या गोष्टी देवाला आवडणाऱ्या, सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपताना सुद्धा काय भगवंताला आवडतं असं सारखं मनामध्ये ठेवून जे आवडतं तेच करावं. म्हणून आपण तैसेची वर्तावे, तसंच वर्तन करावं. नुसतं वर्तन करावं एवढं नव्हे तर त्याच्या पुढेही जाऊन असं म्हणतात आपण असे तेच आवडावे. जे केवळ मालकाने सांगितलंय म्हणून नोकर करतो तसं हे काम नाहीये. ह्याच्यामध्ये असं एक प्रेमाचं नातं आहे की भगवंताला ते आवडतं ना, मग तेच मी करतो असं नव्हे तर मला देखील आता तेच आवडायला लागलेलं आहे असा त्याचा भाव झाला पाहिजे. म्हणजे मोठ्या आवडीनं सगळं काम केलं पाहिजे. म्हणून आपण असे तेच आवडावे, मनासारिका होता स्वभावे, सख्य घडेने मस्त. भगवंताच्या मनासारखं जर तो करत असेल साधक तर सहजच सख्य भक्ती होते. कारण जे जे काही भगवंताला वाटतं त्या त्याप्रमाणे त्याचं सगळं प्रत्येक कर्म चाललंय. देहाचंच कर्म असं नव्हे तर मनात येत आहे ते, बुद्धीत येत आहे ते, अंतःकरणात येत आहे ते. अखंड एकच ध्यास त्या भक्ताने घेतलेला आहे, साधकाने घेतलेला आहे. आणि कणाकणात भगवंतच कसा भरून राहील याचा ध्यास त्याचा आलाय. साहजिकच भगवंताशी त्याचं सख्य घडत. देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडून देणे. आपल्या ज्या सुखाच्या कल्पना असतात, काय केलं असतात देहाला सुख लाभेल, गाद्या गिरद्या खाणं पिणं आवत जे यावं, असं न म्हणता देवाशी सख्य जर जोडायचं असेल तर आपल्या सौख्यावर किंवा आपल्या सौख्याच्या कल्पनेवर तिलांजली दिली पाहिजे. मला काय आवडतंय, मला कशात सुख आहे असं न म्हणता देवाला काय आवडतंय इकडे लक्ष पाहिजे. म्हणून आपल्या सौख्य सोडू न देवे. अनन्य भावे जीवे प्राणे शरीर तेही वेचावे. शरीर कशासाठी कष्ट व्हायचं आहे, झिजवायचं आहे, तर अनन्य भावानी जीवानी प्राणाने भगवंताला आवडेल ते करायचंय. अनन्य भावे, आणखी ह्याला काय आवडतं त्याला काय आवडतं तिकडे लक्ष नाहीये. अन्य एकच भगवंत आहे तोच माझा सखा व्हावा अशी इच्छा आहे, अशा बोधानी जीवा प्राणा सकट आपण त्याप्रमाणे करायला पाहिजे. सांडून आपली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता. आपण अखंड 24 तास आपल्या संसाराचं चिंतन करत असतो. संसार ह्याचा अर्थ केवळ मुलंबाळ नव्हे तर आपला धंदा उद्योग, आपली मान प्रतिष्ठा, सत्ता संपत्ती, जे जे काही या देहाशी निगडित आहे त्याचाच विचार आपला अखंड चालू असतो 24 तास त्याच संबंधीचा विचार. तर ते म्हणताय संसाराची जे आहे तो देहाच्या अंगाने संसाराची कर्म जरूर करावीत, पण चिंतन जे करावं ते भगवंताचं करावं. हा संसारातली कर्म तरी मी का करतो आहे तर भगवंतानी दिलेली आहेत म्हणून मी करतो आहे. पण ही केल्याने मला जर काही मिळवायचं असेल तर मला भगवंत मिळवायचा आहे म्हणून मी हे करतो आहे. संसारासाठी संसार नाही, भगवंतासाठी संसार आहे. हाट भरला संसाराचा नफा पाहावा देवाचा. संसाराच्या कर्तव्यातून माझं जर का मोहरा असेल तो भगवंताकडे आहे. संसार टाकता येत नाही, देहाची कर्म टाकता येत नाही म्हणून मी करतो आहे. परंतु माझं जर लक्ष असेल तर करीत जावी देवाची चिंता, याचा अर्थ देवाचं चिंतन. अखंड मनी मानसी एकच ध्यास आहे की अंतरात गोविंद कसा राहील. गोविंद गोविंद मना लागली या छंद. अंतःकरणात संसार बसवायचा नाही, अंतःकरणात गोविंदाला बसवायचंय. त्यासाठी मग निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाच्याची सांगाव्या. सद्गुरू असतील, संत असतील, कुणाशी बोलायचं झालं तर त्यांचं मोठेपण कशात आहे, त्यांनी काय साधना सांगितली. जे भगवंतांचे अवतार होऊन गेले त्यांनी कसं जीवन घालवलं, भक्तांच्या साठी त्यांनी किती कष्ट उपसले, काय काय गोष्टी केल्या, असं अखंड जे काही बोलायचं असेल ते अवतारी पुरुषांच्या विषयी, भगवंतांच्या विषयी, संतांच्या विषयी, सद्गुरूंच्या विषयी अशाच कथा कराव्या. आपण सामान्यतः कथा माणसांच्या करत असतो त्या कथाला खरंच काही अर्थ नसतो. ते विश्वही असत असतं, त्यातल्या कथाही असत असतात, ती मंडळीही असत असतात. त्या असतचा विचार जर सारखं करत राहिलो तर ते सतपर्यंत आपण कधी पोहोचणारच नाही. म्हणून त्यांनी त्याच्यातलं महत्वाची गोष्ट सांगितली, सतचा विचार करा म्हणजे चिंतने चिंतने तद्रूपता. त्याचं चिंतन करता करता सहज जीव हा सतरूप होऊन जाईल. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांची तुटी. ज्यांना आपण जीवलग असं समजत असतो ती जरी एक वेळ बाजूला सारावी लागली तरी सारावी, पण कशासाठी, देवाचं सख्यत्व जोडण्यासाठी. मीराबाई राजघराण्यातील, पण जेव्हा तिच्या लक्षात आलं की हे दूर सारल्याखेरीज
मेरा तो गिरीधर गोपाल मला मिळणार नाही आहे, तिने सगळं सोडून ती निघून गेलेली आहे. समर्थ वयाच्या 12व्या वर्षी रामरायासाठी म्हणून सर्व आपला संसार टाकून बोहल्यावरून पळून गेलेले आहे. गोंदोलेकर महाराज आहेत, श्रीधर स्वामी आहेत, सगळ्या संतांची जीवन जर आपण पाहिली तर लहान वयातच देवाचं सख्यत्व जाण्यासाठी आपल्या जीवलगांची तुटी करून ते निघून गेलेले आहेत. सर्वार्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. किती वेळा संतांच्या जीवनात जर आपण पाहिलं इतकी कठोर त्यांनी तपश्चर्या केलेली आहे की मरणाशी गाठ होती काही काही वेळेला, पण तरी देखील त्यांना एकच निष्ठा होती की मी भगवंतासाठी हे सगळं करतो आहे, सद्गुरूंनी सांगितलं म्हणून करतो आहे. त्यामुळे त्यांची गुरुनिष्ठा, त्यांची ईश्वरनिष्ठा ही महत्वाची असल्यामुळे कोणत्याही संकटाला ते तोंड देऊ शकले. आणि असा जर एखादा शिष्य भक्त जर प्रयत्न करत असेल तर भगवंत देखील कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, तो पाठीमागं उभा असतो. परंतु लहान मुलाला जसं आई चाल म्हणत असते पण तो पडणार नाही याची काळजी घेत असते, त्याप्रमाणे त्या भक्तावर संकट आलेली असतात पण त्या संकटातून निवारण्याचं कामही भगवंत पाठीमागं आजूबाजूला उभं राहून करत असतो. पण त्याचं धैर्य आहे का नाही तो पाहत असतो. पुष्कळ वेळा अशा धैर्याच्या वेळेला अनेक सामान्य मंडळी ही गळून जातात आणि मागं फिरतात. पण क्वचित एखादा जो असतो शिष्य मोठा धारिष्ठाचा, म्हणून पुढे 5व्या दशकामध्ये समर्थाने शिष्याची जी लक्षणं सांगितली ती आपण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये देखील शिष्य कसा असावा धारिष्ठाचा असं म्हटलेलं आहे. हरी ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावासमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मा गृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची भक्तिरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर अद्वैत केसकर यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

त्या बलीच्याकडून तीन पावलं भूमी घेण्याकरता पहिलं पाऊल टाकलं. आता एका पावलामध्ये पृथ्वी घेतली आहे आणि आता दुसरं पाऊल जे टाकायचं आहे ते ह्या व्यापक रूपात टाकायचं आहे. आता हे भगवंताचं हे एवढं विशाल रूप विश्वरूप त्या रूपामध्ये त्यांनी आपलं पाऊल टाकलं. भगवंताला कोणत्याही स्थानावरून कशाचंही ग्रहण करता येतं आणि म्हणून तो सहस्र शीर्ष सहस्र पाद आहे. म्हणाले तुझं सगळंच वैभव मोठं विलक्षण आहे असं म्हणून ब्रह्मदेवानी आणि इतरांनी केलेली जी स्तुती आहे ती ऐकून भगवान महाविष्णूंनी ह्या स्वर्गामध्ये राहणाऱ्या देवतांनासुद्धा मोठा अभिवादन केलं, त्यांना अभय दिलं, त्यांच्याविषयीचा आनंद प्रकट केला, संतोष प्रकट केला. जसं देवांना अभयदान दिलं तसंच आता एक पाऊल शिल्लक राहिलेलं होतं. त्या एका पावलामध्ये हा जो विरोचनाचा पुत्र बली आहे भगवंतांनी सांगितलं हे पाऊल कुठे ठेवू. या नारद पुराणामध्ये त्याची सविस्तर कथा नाही आहे पण एवढंच त्यांनी म्हटलेलं आहे की बलीला त्यांनी बांधून ठेवलं. त्या पावलाने बलीनी स्वेच्छेने आपलं मस्तक त्यांच्यासमोर ठेवलेलं आहे. बलीला हे देताना तो विरोचनाचा पुत्र आहे, तो असुरांचा वंश आहे म्हणून तो विष्णूशी वैर करणारा हिरण्यकश्यपूसारखा नाही आहे, त्याच्या पंजोबांच्यासारखा नाही आहे, तर तो स्वतः अत्यंत भक्त आहे. कारण हिरण्यकश्यपू, प्रल्हाद, विरोचन आणि बली ही परंपरा आहे तर त्यामुळे त्याचे ते पंजोब आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हा भगवंता तू भक्ताला वश होऊन राहणारा आहेस, मला काहीच अडचण नाही आहे, माझ्या मस्तकावरती पाय ठेव, ह्याच्यासारखं दुसरं सुखाचं काय. भगवंतांनी सांगितलं मी तुला बांधलेलं आहे बली आणि आता तुला जावं लागेल ते पातालामध्ये जाऊन राहावं लागेल. बली सुखाने पातालात राहायला गेला. भगवंताचा न्याय कसा आहे बघा. जेव्हा आदिती देवतांचा पराजय झाला म्हणून उग्र तपाचरण करते तेव्हा भगवंत तिला प्रसन्न होतात, तिला आशीर्वाद देतात आणि तिचं मनोवांछित पुरं करतात की देवतांना पुन्हा स्वर्गलोक प्राप्त व्हावा आणि बलीसुद्धा आपल्या वैभवानिशी राहावा. आता भगवंत जे आहेत ते मात्र बलीकरता जे राज्य योजतात ते मात्र पातालातलं योजतात. भगवंतांनी असुरांच्या ठिकाणी काय न्याय करायचा हा भगवंतांना जो योग्य वाटला तो केला, पण बली भक्त आहे म्हणून बली जेव्हा पाताळामध्ये जाऊन राहिला तेव्हा त्याच्या दारावरती द्वारपाल होऊन भगवंत राहिलेले. म्हणजे भक्ताच्या ठिकाणी त्याचा जो भाव आहे, भगवंत भक्तपराधीन आहे, भक्ताचा भाव भगवंतांनी ओळखला नाही असं कुणाच्याच बाबतीत होत नाही, ते प्रत्येकाचा भाव ओळखू नयेत. त्यामुळे वामनांनी ही बलीची कथा आणि वामन आणि बलींची ही जी कथा आहे ती सनकादिकांनी जेव्हा नारदांना सांगितली त्यावेळी नारदांनी विचारलं की हे मुने हे रसातलामध्ये पातालामध्ये त्यांना तलातलामध्ये नेऊन ठेवलेलं आहे, आता बलीच्या खाण्यापिण्याची व्यवस्था काय आहे. बलीला सगळा जो त्याला मिळणारा जो भाग आहे भोजनाकरता तो त्याला कसा प्राप्त होईल. कारण आता आपण जेव्हा श्राद्ध बघू तेव्हा तर आपण जास्त विस्ताराने पाहू, परंतु आपल्याकडे धारणा अशी आहे की आपण जे अन्न खातो आणि आपल्याला जे अन्न पचतं किंवा ज्या अन्नाने आपण पुष्ट होतो आणि आपल्याला समाधान मिळतं ते कुणीतरी आपल्याकरता कुणाला तरी देत असतं आणि ते कुणीतरी कुणाला दिलेलं आहे म्हणूनच आज आपण अन्न सुखाने खात असतो. कुणी जर आपल्याकरता काही दिलंच नाही तर आज आपण आपल्या आपण म्हणू मग कर्मवादाचा सिद्धांत काय की आम्ही जे कर्म केलं त्या कर्माचं फलच आम्ही भोगतो, बरोबर आहे. आपल्या कर्माचं फळ म्हणून आपल्यासमोर रोज टेबलभर पदार्थ येण्याचं सामर्थ्य आपल्या कर्मामध्ये असेल, पण ते अन्न खाण्याकरता जर कुणी आपल्याकरता दान दिलेलं नसेल तर टेबलावरती 5-25 पदार्थ असूनसुद्धा ते खाण्याचं सामर्थ्य आपल्याकडे नसेल. आणि त्यामुळे आपल्याला मिळणारा सर्व उपभोग, आपल्याला मिळणारं सगळं समाधान, हे सगळं समाधान कुणी न कुणीतरी कुणाच्या न कुणाकरता, म्हणजे कुणी कुणाकरता म्हणजेच आज आपला विषय घेतला तर आपल्याकरता कुणीतरी, म्हणजे आपण जर म्हटलं आहो त्याला काय जर श्राद्ध घसलं करता त्या माणसाचा पुढचा जन्मसुद्धा झाला असेल, तो पुढच्या जन्मात निघून गेला असेल,
मग पुढच्या जन्मात गेलेल्या माणसाला ह्याचा काय उपयोग, तो कोणत्याही जन्मात जाऊ. ज्याच्याकरता म्हणून दिलेलं दान आहे, ज्याच्या स्मरणाने केलेलं तर्पण आहे, ते त्याला त्याच्या जीवनात समाधान देण्याकरता उपयोगी ठरतं. म्हणून आपण काल जे म्हटलं ना की आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलेलं आहे की यामध्ये परस्पर आश्रयत्व आहे, आपण सगळे एकमेकांच्यावरती अवलंबून आहोत. या जगामध्ये येऊन मीच कोणीतरी असा आहे टिकोजीराव की माझं मी कमावलं आहे, माझं मी मिळवलं आहे आणि माझा मी सुख भोगतो आहे असं घडू शकत नाही. या जगामध्ये अनेकांच्या कृपेनी आपल्याला यश मिळतं, अनेकांच्या कृपेनी आपल्याला समाधान मिळतं. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की आपण केव्हाही पूजेचा संकल्प करतो तेव्हासुद्धा म्हणतो सर्वेषाम अविरोधेन, की सगळ्यांच्या ठिकाणी तृप्तता करून प्रत्येकाच्या मनाला शांत करून मी कार्याला आरंभ करतो. कुणाचाही विरोध घेऊन नाही, कुणाचंही शत्रुत्व घेऊन नाही. जर विरोधाने एखादं कार्य जर मी सुरू केलं तर ते कार्य मला कधीच लाभदायी होणार नाही. आणि त्यामुळे सर्वेषाम अविरोधेन आपण कार्य करावं अशी आपल्याकडे धारणा आहे. जो विषय मांडायचा आहे पुढे तो असा आहे की इथे नारदांनी विचारले की बलीच्या भोजनाचं काय केलं, कारण ज्या पाताल लोकामध्ये राहणारे जे जीव आहे तो नागलोक आहे. तिथे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांनी ह्या नागदेवता ज्या आहेत त्यांचं भोजन वेगळं, त्यांचा आहार वेगळा, त्यांची राहण्याची पद्धती वेगळी. आता तिथे जर बली जाऊन राहिला तर बलीनी काय खावं, तर त्यावेळी त्यांनी त्याचं उत्तर दिलंय ह्या सनत कुमारांनी. आणि त्यांनी सांगितलं की म्हणाले अग्नीत मंत्राशिवाय जी आहुती दिली जाते, की अग्नीला आहुती आहे म्हणजे आम्ही रोज देतो, दूध तापवायला ठेवलं की आमचं गॅसवर ओतू जातं, ही अग्नीवरती मंत्राशिवाय दिलेली आहुती आहे. ती अग्नीला दिलेलीच आहुती आहे पण ती मंत्राशिवाय दिलेली आहुती आहे. म्हणाले समजा अपात्र मनुष्याला आम्ही दान दिलं, आम्हाला कळलं नाही एखाद्यानी आम्हाला येऊन काय काय सांगितलं, आम्ही त्याचं बोलणं ऐकलं भुललो आणि आम्ही कसे काय माहीत नाही, काही पैसे देऊन काही दान देऊन दया येऊन आम्ही जे देऊन चुकलो, नंतर कळलं हा लबाड होता यांनी आपल्याला फसवलं. असं अपात्र मनुष्याला दिलेलं जे दान आहे, जे कर्त्याला भयंकर म्हणजे दुःखकारक ठरतं असं जे दान आहे, त्या ते जे आहे ते राजा बलीचा भाग आहे असं त्यांनी सांगितलं की हे सगळं राजा बलीला प्राप्त होईल. अपवित्र मनुष्याचा असलेला हविष्य भाग जो अयोग्य मनुष्य आहे आणि ज्याला मिळणारा भाग आहे त्याचं दान, त्याचं सत्कर्म रसातलामध्ये बलीला उपयोगी पडेल असं त्यांनी सांगितलं. म्हणजे भगवंतांनी सनतकुमारांनी नारदांना सांगितलं की हा असा शास्त्रार्थ आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे भगवंतांनी बलीच्या दारावरती उभं राहून पहारा करायचा ठरवून सुद्धा बली तर काय त्या लोकांमध्ये वैभव कितीतरी अधिक आहे. म्हणजे भागवत पुराण आपण जेव्हा ऐकाल किंवा ऐकलं असेल तेव्हा आपण ते ऐकलं असेल की काय पाताळ आहे, काय हे सप्ततल आहेत, कारण इथे सुद्धा चतुर्दश भुवनांचा उल्लेख आला आहे पण तो जाता जाता आला आहे, भागवतामध्ये त्याचा जास्त बारकाईने विचार केलेला आहे. आणि त्यामुळे त्या लोकांमधलं जे वैभव आहे ते वैभव सामान्य नाही आहे, ते वैभव विलक्षण आहे. फक्त एकच आहे की ते सगळं जगत जे आहे ते अंधारात आहे, तिथे उजेड नाही. ती सगळी जी काही वस्ती आहे ती वस्ती अंधारात आहे आणि त्यामुळे त्या लोकांचा किंवा त्या देवतांचा किंवा शेष भगवान जे वस्त्र धारण करतात त्या वस्त्राचा रंगसुद्धा निळा आहे आणि ते त्या रंगाची वस्त्र आणि आपले भगवंत पितांबर पिवळा तेजाचा रंग आहे, सूर्याचा रंग आहे, प्रकाशाचा रंग आहे आणि त्यामुळे हा भेद आहे. नाहीतर शेषनारायणांचा अधिकार कमी नाही आहे, पातालात राहणारे शेषनारायण कमी वैभवात राहत नाहीत, कदाचित स्वर्गातलं वैभव कमी असेल इतकं वैभव पातालामध्ये. आणि त्यांनी जे काम केले आहे ते काम तर आज पृथ्वी तलावरच्या लोकांच्या करता कुणाही देवतांच्यापेक्षा अधिक मोठं काम करून ठेवलेलं आहे, ज्याचा आज आपण विचार करणारच आहोत पुढे. योगेन चित्तस्य पदेन वाचाम मलम शरीरस्य च वैद्यकेन योपाक करोत्तम प्रवरम मुनीनाम पतंजलिम प्रांजली रानतोस्मी. काय म्हणाले, योगेन चित्तस्य, योगानी चित्ताचा, पदेन वाचाम शब्दाचं शास्त्र निर्माण करून वाणीचा, आणि मलम शरीरस्य च वैद्यकेन, आणि शरीराचा मल वैद्यक शास्त्रानी त्यांनी तीन मलांना धुऊन काढलेला आहे.
योगाने चित्ताचा मल धुतला आहे, पदाचा अभ्यास मांडून वाणीचा मल धुतला आहे, आणि शरीराच्या करता औषध निर्माण करून धन्वंतरींनी त्या ठिकाणी शरीराचा मल दूर केला आहे। हे सगळे कोण आहेत? शेषावतार भगवान पतंजली आहेत। शेष हा जो शेष आहे ज्याने पृथ्वीला आपल्या फड्यावर धारण केलेला आहे तो श्वेत आहे, पांढऱ्या रंगाचा आहे आणि हजार त्याचे फणे आहेत। त्या हजार फण्यांचा असा जो शेष आहे तो शेष मनुष्य रूप धारण करून आमच्या ठिकाणी येऊन आम्हाला ज्ञान देणार आहे। म्हणजे तो लोक काय वाईट आहे, त्या लोकांमध्ये काही अर्थ नाही, तो पापी जनांचा आहे असं नाही आहे, पण तो लोक मात्र प्रकाशाकडे जाणारा नाही आहे। आणि ही संस्कृती श्रेष्ठता प्रकाशाला देणारी आहे, तेजाला देणारी आहे, आणि म्हणून हा लोकांचा दिवी लोक म्हणजे देवलोक म्हणजे स्वर्गलोक, जिथे प्रकाश आहे असा जो लोक आहे आणि त्या लोकातलं वैभव, आणि इथे अंधार आहे आणि त्या लोकातलं वैभव। जसं आपल्याकडे आता पृथ्वी तलावरती या दोघांचाही चमत्कार बघायला मिळतो, रात्री 9-9:30 नंतर सगळे 5-7 स्टार सगळ्या इव्हेंट्स सगळं काय ते त्यानंतर सुरू होतं, कारण हा जो आहे हा वर्ग सगळा भोगवादी आहे। आणि हा जो प्रकाशाने उजळून टाकलेला जो स्वर्गलोक आहे तो कर्मानी, आता ह्या देवतांचं लोक प्रश्न विचारतात, अहो सारखेच ते देव हरतात आणि मग सारखेच ते देव घाबरतात, इंद्राला सारखीच भीती वाटते की माझं राज्य जाईल, आणि मग इंद्र विष्णूकडे जातो आणि मग विष्णूला सांगतो काहीतरी करा, मग विष्णू काहीतरी करतात आणि मग पुन्हा हे सुस्थिर होतात। हे असं कसं, हे देव असे कसे करतात? देवांचा अधिकार कमी नाही आहे आणि त्याचबरोबर दैत्यांचा पण अधिकार कमी नाही आहे। अनेक वेळा देव जिंकतात, अनेक वेळा दैत्य जिंकतात, दोघंही अधिकारांनी सारखे आहेत। आणि मग भगवंत देवांच्या मागे का उभे राहतात? जे तत्वज्ञान पृथ्वी तलावरच्या मानवाकरता आहे तेच तत्वज्ञान स्वर्गामध्ये राहणाऱ्या देवांच्या करता आहे। यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती अभ्युत्थानम अधर्मस्य परित्राणाय साधूना, देवता कधीच वेडवाकडं वागत नाही। आणि जेव्हा दैत्य वेडवाकडं वागून देवतांच्यावरती कुरघोडी करतात त्यावेळी त्यांचं नियमन करण्याचं अनुशासनाचं काम भगवंत करतो आणि मग तो येऊन त्यांच्यातले कज्जे सोडवतो। बलीसारखा राजा आहे, बलीश्रेष्ठ आहे, परंतु दैत्यांचं राज्य जर एकदा सुरू झालं असं धरून चाला, कल्पना करा की एक दैत्यांचा राजा आहे तो अत्यंत सज्जन आहे त्याच्यापुरता, पण हे राज्य सातत्याने सज्जनतेने चालेलच असं नाही, त्याच्या राज्यातले सगळे मंत्रीगण हे सगळे सुखलोलूप आहे। आणि ह्या सगळ्यांनी जर वेडावाकडा हा कारभार सुरू केला तर ह्या संबंध सृष्टीचं नियमन ज्यांना करायचं आहे त्या विष्णूला विचार करावाच लागेल की दैत्यांना यश किती काळापर्यंत द्यायचं आणि देवांच्याकडून चांगलेपणाने हे जग किती काळ चालवून घ्यायचं। देवांच्यामध्ये रहस्य झाला, पुष्कळ कथा आहेत उपनिषदांमध्ये सुद्धा तेवढ्या करताच, कारण इथे काय आहे, इथे शंकेला जागा आहे की मग देवांच्याकरता बलीसारखा इतका सच्छिल राजा होता आणि तो जो राक्षसांचा आहे तो दैत्यांचा आहे म्हणून त्याच्यावर काय विष्णूंनी अन्याय केला? अन्याय नाही केला। त्याच्या मागची जी भूमिका आहे दैत्य राजाची आणि दैत्यांची जी भूमिका आहे जीवन जगण्याच्या मागची, ती भूमिका भगवंताला सातत्याने चिरकाल राहावी, टिकावी आणि त्या पद्धतीने जग चालावं असं भगवंताला वाटत नाही। भगवंताच्या समोर दोन विषय नेहमीच आहेत, दैवी असुरी संपत्ती। पण जेव्हा असुरांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण होते, असुर जरुरीपेक्षा बलवान होतात, त्यावेळी भगवंतांना त्यांचं नियमन करावं लागतं। म्हणून आपल्याला म्हटलं तसं की व्यवहारामध्ये ह्याचं एक फार सुंदर प्रबोधन आपल्याकडे केलं जातं, संत सत्पुरुषांनी केलेलं आहे की वैयक्तिक पातळीवरती भक्त असणारा दैत्य बलिराजा त्याच्या भक्तीला भगवंतांनी भक्त पराधीन म्हणून 100% न्याय दिलेला आहे आणि बलीच्या भक्तीचं फळ म्हणून त्याच्या द्वारावरती भगवंत पहारा करत उभे राहिलेले आहेत। पण म्हणून दैत्यांच्या सगळ्या समुदायाला समष्टीला मान्य करा म्हटलं तर भगवंत म्हणतात मी मान्य करणार नाही,
कारण सगळ्या दैत्यांना मान्य करून त्यांचं राज्य चालू ठेवावं असं घडणार नाही. राज्य देवतांचंच असावं, राज्य दैत्यांचं असू नये, ही त्याच्यामागची भावना आहे. आणि त्यामुळे त्यांनी बलीला रसातलाला जाण्याकरता सांगितलं. आता बली रसातलाला म्हणजे त्या पाताळ लोक काय सगळ्या त्या सातही लोकांना मिळून पाताळ म्हटलं तरी हरकत नाही, तो त्या पातालामध्ये जाऊन राहिला. त्या ठिकाणी त्याचं राज्य त्याला भगवंतानी जे दिलं ते त्यांनी स्वीकारलं. त्याच्या दाराशी भगवंत पहारेकरी होऊन राहिले. आणि आता ह्या वामन म्हणजे अवतार भगवंतानी जो वामनाचा घेतला, तर वामन अवतारामध्ये भगवंताला काय तपस्या करण्याची गरज आहे असं नाही, पण समाजातून निघून जाताना भगवंतानी असं सांगितलं की आता तपाचरणाकरता मी हिमालयात निघून जातो आहे, असं म्हणून अगदी अल्प काळाकरता घेतलेला अवतार आहे भगवंताचा. आणि भगवंत निघाले. आता भगवंताच्या म्हणजे विष्णूंच्या वामन अवतारामध्ये त्यांच्या चरणापासून निघालेली जी गंगा आहे, ती गंगा वरून कटाहाला भोग पाडून खाली आली आहे. आता त्या गंगेचं ज्याला ज्याला स्नान करता आलं त्याला त्याला ती उद्धार करू लागली आणि त्या गंगेचं मोठं महात्म्य वाढू लागलं. आता इथे या ठिकाणी त्यांनी एक दुसरी कथा सांगितली आणि ती कथा सांगताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा जो राजा भगीरथ आहे त्याला धर्मराजानी म्हणजे प्रत्यक्ष यमराजानी त्याला धर्माचं आणि अधर्माचं स्वरूप काय असतं हे कथन करण्याकरता आणि धर्म किती किती मार्गांनी होतो हे सांगण्याकरता म्हणून एक प्राचीन इतिहास संक्षेपाने ऐकवला. तो इतिहास कसा आहे बघा, आता आमच्याकडे रोज पाण्याचं काय करायचं, नळाला एक वेळा पाणी द्यायचं का दोन वेळा पाणी द्यायचं, म्हणजे मग पाण्याची कपात करायची का नाही करायची, याचं कारण असं आहे की 60 वर्ष आम्ही स्वतंत्र झालो तरीसुद्धा आम्ही जलनियोजन केलं नाही, जलसंधारण कसं करावं याचा आम्ही विचार केला नाही. आता आम्ही नवीन बिल्डिंग बांधायला निघालो की सगळे सांगतात की तुमच्या गच्चीमध्ये येऊन पडणारं जे पाणी आहे ते तुमच्या इथे बोर असेल त्याच्याशी नेऊन जोडा, ते पाणी जिरवा आणि जमिनीमध्ये जिरू द्या आणि ते पुन्हा वापरा. परंतु आपल्याकडे धर्मानेच आमच्या प्रत्येकाला बंधन घातलं आहे, तीच कथा त्यांनी सांगितलेली आहे. की ते असं म्हणतात की गौड देशामध्ये एक वीरभद्र नावाचा विख्यात राजा होता. तो प्रतापी होता, विद्वान होता, ब्राह्मणांचं पूजन करणारा होता आणि त्याच्या राणीचं नाव चंपक मंजिरी असं होतं. त्याची मंत्रीगण जे होते ते कर्तव्य अकर्तव्य याचा योग्य तो निवाडा करून निर्णय घेण्यामध्ये कार्यक्षम होते. नंतर धर्मशास्त्राच्या आधाराने त्याच्या राज्यामध्ये निर्णय होत असत. प्रायश्चित्त, चिकित्सा, ज्योतिष, धर्म इत्यादींचे निर्णयसुद्धा शास्त्रानुसार होत असत. आणि म्हणाले स्वतः राजासुद्धा आचार्य मनु आदींच्या निर्णयानुसार वर्तन करत असे. त्याच्या राज्यात एकदा असं घडलं की त्याला असं वाटलं की आता पुष्कळ काळ झाला आपण राज्य सोडून बाहेर पडलो नाही, तर आपण शिकारी करता म्हणून बाहेर पडावं. त्याचा हा राज्य म्हणजे एक उत्तम राज्याचा नमुना होता असा हा राजा वीरभद्र मंत्र्यांच्या बरोबर वनामध्ये शिकारी करता गेला आणि तिथे 2 प्रहरपर्यंत इकडे तिकडे भटकला. तो अतिशय थकून गेला होता. त्यावेळी राजाला एक लहानसा तलाव दिसला. तो तलाव सुकलेला होता. त्या तो पाहून त्याचा जो मंत्री, त्याचं नाव बुद्धिसागर, तर त्यांनी पाहिलं की अरे ह्या ज्या ठिकाणी आपण आलो आहे एका शिखरावर आलेलो आहे, इतक्या उंचीवर लहानसा का होईना एक तलाव निर्माण झालेला आहे, हा तलाव कोणी खोदला असेल, इतक्या उंचावर येऊन तलाव खोदण्याचं कारण काय, तिथे आता पाणी सुकलेलं आहे, आता इथे पाण्याने तहान तर काही राजाची भागायची नाही, म्हणून तो पुढे गेला. त्यांनी त्या तलावाच्या इथे जाऊन खणायला सुरुवात केली, हातभर खणलं. हातभर खणल्यावर पाणी लागलं, पाणी स्थिर झालं आणि ते स्थिर झालेलं पाणी मग स्वच्छ आणि चांगलं चविष्ट गोड होतं ते पाणी राजा प्यायला. आणि ते पाणी प्यायल्यानंतर त्या राजाची आणि त्या बुद्धिसागराची तहान भागली. ते दोघे सर्व मंत्री तृप्त झाले. तो बुद्धिसागर राजाला म्हणाला, राजा या ठिकाणी आत्ता आपण अडचणीच्या काळामध्ये हा असा एवढासा झालेला तलाव आहे हा आपण पाहिला, काय खंडलं असेल त्या लोकांनी एवढंसं, त्याच्यात पाणी किती राहत असेल, ते पाणी आता सुकून गेलेलं आहे, तर आपण आता उत्तम तलाव बांधूया. राजा म्हणाले, ठीक आहे, तुझ्या इच्छेपर्यंत प्रमाणे तुला जेवढा विस्तीर्ण तलाव बांधायचा असेल तेवढा बांध. त्याप्रमाणे खूप मोठा अगदी सुंदर असा त्या डोंगराच्या वरती त्या पर्वतावरती त्यांनी तलाव बांधला.
कशाकरता बांधला? तो वरून पडणारं पावसाचं पाणी डोंगरावरून खाली वाहत जाऊन फुकट जाऊ नये, ते पाणी धारण करावं, जलसंधारण, ते पाणी सांभाळणे, त्याकरता तो तलाव झाला. मग आता राजा बघू लागला, 5-10 वर्षामध्ये तिथे पाणी साठलं म्हटल्याबरोबर त्याच्या बाजूला मोठमोठे वृक्ष आपोआप निर्माण झाले, ते सगळं डोंगर आहे तो पूर्ण हिरवा होऊन गेला. आणि नंतर तो जो बुद्धिसागर राजा आहे, तो त्याचा जो मंत्री आहे आणि तो राजा आहे, ते मोठे आनंदी झाले की एक चांगलं मोठं असं त्या सरोवराचं स्वरूप त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि सगळे येणारे जाणारे तिथे पाणी पिऊन तृप्त होत होते. तो कालाच्या प्रमाणे काळाचे मात्रा त्याच्यावरती त्या बुद्धिसागराचं वय झालं आणि त्याप्रमाणे तो त्याचा मृत्यू झाला.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांनी चिंतोपंत टोळांकडे भेदक नजरेने पाहिल्यावर चिंतोपंत सर्द झाले होते, त्यांना आपली चूक लक्षात आली होती आणि स्वामींच्या समोरून सटकायचं कसं याचा विचार ते करत होते। चिंतोपंत टोळ स्वामींच्या समोरून मान खाली घालून निघून गेले। घरी गेल्यावर सुद्धा त्यांच्या मनात एकच विचार घुमत होता की स्वामींनी आपल्या मनातले सर्व भाव ज्या अर्थी ओळखले त्या अर्थी हे स्वामी कोणी भणंग बैरागी वगैरे नसून सिद्ध पुरुष असावेत। त्यांना आपण कधीच नमस्कार केला नाही की जेवणाखाण्याची वास्तपुस्तक केली नाही। म्हणून चिंतोपंतांनी ठरवलं की उदयिक देवळात गेल्यावर सर्व चौकशी करायची। म्हणून दुसऱ्या दिवशी चिंतोपंत टोळ जेव्हा देवळात शिरले तेव्हा स्वामींनी त्यांना खुणेनी जवळ बोलावलं आणि म्हटलं, माझ्या जेवण्याची चिंता अजिबात करू नका। आजपासून मी ठरवलं आहे की देवळात राहायच्या ऐवजी आता तुमच्याच घरात राहायचं। असं म्हणून स्वामी चिंतोपंतांच्या घरी खरोखरच गेले। चिंतोपंतांना दुसरीच काळजी लागली, आपल्या पंक्तीला आता रोज हे बसणार, परंतु आत्तापर्यंत कुठल्या जातींमध्ये स्वामी मांडीला मांडी लावून बसले असतील कोणास ठाऊक। आपण त्यांच्या पंक्तीला न बसता प्रथम त्यांचं भोजनाचं ताट मांडायचं, त्यांचं जेवण झालं की ती जागा शेणाने सारवायची, त्यावर गोमूत्र शिंपडायचं आणि जागा पवित्र करून घ्यायची आणि मगच आपण भोजन घ्यायचं, असं मनाशी ठरवून चिंतोपंत टोळांनी स्वामींचं ताट मांडलं। इतरही काही पानं मांडली। स्वामींनी अंतर्ज्ञानाने चिंतोपंतांच्या मनातले विचार ओळखले। चिंतोपंतांनी स्वामींना विनंती केली की स्वामी जेवायला बसा। तेव्हा स्वामी उठले आणि भोजनाला बसायच्या ऐवजी घराबाहेर पडले। चिंतोपंतांनी धावत जाऊन स्वामींना विनंती केली की स्वामी जेवायला बसा। तेव्हा स्वामी चिंतोपंतांना म्हणाले, आम्ही देहाने आणि मनाने अशुद्ध आहोत, तुमच्या पंक्तीला मी बसणं योग्य नाही, तुम्ही शुद्ध आहात, तुम्ही जेवून घ्या, तुमच्यासारख्या श्रेष्ठ कुळातल्या व्यक्तीबरोबर बसणं योग्य होणार नाही। चिंतोपंतांच्या लक्षात आलं, त्यांनी स्वामींची क्षमा मागितली, पाया पडले, शरण गेले आणि स्वामींनी उदार अंतःकरणाने त्यांना क्षमा केली। त्या क्षणी चिंतोपंतांच्या हृदयाचा काया पालट झाला। ते स्वामींचे निष्ठावंत उपासक झाले, स्वामींच्या जवळ राहिले। स्वामींनी आपल्या अस्तित्वाने त्यांचा काया पालट करून टाकला। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, नामाची गोडी एकदा का लागली की प्रापंचिक सुखाची गोडी हळूहळू कमी होऊ लागते। प्रपंचाची आसक्ती एकदा का संपली की भगवंताशी आपला सुखसंवाद सुरू होतो। सत्संगात राहिलं की त्या भक्तिमार्गाची नीट ओळख होते, पावलं स्थिर पडू लागतात। तुम्हाला मी एक सत्य सांगतो की भगवंत प्राप्ती ही कष्टसाध्य नाही, तर ती अत्यंत सोपी प्रक्रिया आहे। फक्त निष्ठा, प्रेम आणि अर्पण भाव साधकाला परमेश्वराच्या दरवाजापर्यंत घेऊन जातो। गोंदवलेकर महाराज म्हणतात ते सत्य आहे, मनाने होऊन जावे भगवंताचे, त्याने खास केले सार्थक जन्माचे।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।